स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: काही गुस गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ नगर सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अर्चना शिवानी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: प्रत्येक नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे 4 ऑगस्ट 2024 आजची तारीख आणि आज आहे मंगळवार. आपल्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करणार आहोत सुंदर अशा एका पॉझिटिव्ह विचारानं. या आठवड्याला सुरुवात झाली ती म्हणजे मैत्री दिनानं. मैत्री दिवस आपण रविवारी साजरा केला आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मैत्रीचं स्थान इतकं महत्त्वाचं आहे ना की आपल्या आयुष्यामध्ये कितीही नवीन माणसं आली, कितीही नवीन नातेवाईक आले, सगळं गोतावळा जरी आला तरीसुद्धा मैत्री ही कायम राहते. आणि जुन्या मित्रांची किंवा आपल्या पहिल्या मित्रमैत्रिणींची ज्यांच्यापासून आपण फार काळापासून सोबत जोडलेलो आहोत, ती मैत्रीची जागा खरंच कधी कोणी घेऊ शकत नाही. कारण त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण हा आपल्या सगळ्यांसाठी आठवणीचा खजिना असतो. आणि खरंच आयुष्यामध्ये कितीही अनंत अडचणी येऊ, कितीही सुखदुःख येऊ, आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण पहिला फोन कोणाला करतो तर आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला. आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये कितीही संकटं आली तरी मागे आपल्या पाठीमागे एक खंबीर हात असतो, तो म्हणजे एका मैत्रीचा. आणि छान अशीच मैत्री ही बहरत राहो प्रत्येकाच्या आयुष्यामधली असं मी म्हणेन. कारण या आठवड्यापासून मैत्री दिनालाही सुरुवात झाली आणि त्याचबरोबर याच सगळ्या गोष्टींनी आपल्या आठवड्याची सुद्धा सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळामध्ये सार्थ दासबोधातील एका सुंदर अशा अभंगानं, एका निरूपणानं आपण आपल्या दिवसालाही सुरुवात करणार आहोत. मराठी गीतांचा आस्वाद घ्या, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय श्लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, सार्थ दासबोधामध्ये अगदी रघुवीर समर्थांनी, समर्थ रामदासांनी इतके सुंदर श्लोक लिहिलेत, इतक्या सुंदर श्लोकांचं निरूपण जे आहे ते करून ठेवलेलं आहे की जे आपल्या मानवी किंवा आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये खूप लागू पडतं. पुढे भोजन झाली आवरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. हा समास किंवा हे निरूपण किंवा ही शिकवण आपल्याला काय सांगतं? जेव्हा आपण जेवण करतो, भोजन करतो, ते झाल्यावर सुद्धा जेव्हा आपण अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचं वाचन करतो, सध्याच्या काळामध्ये जर म्हणाल तर आपण पुस्तकांचं वाचन करतो आणि हे वाचन करावं, त्यावर चर्चा करावी आणि नंतर आपल्या एकांतामध्ये, आपल्या प्रत्येकाचा एक सेल्फ टाईम असतो, एकांत असतो, या वेळामध्ये त्याचं नमन करावं, चिंतन करावं असं सांगितलेलं आहे. आणि खरंच प्रत्येक भोजन झाल्यावर जसं आपण अन्न खात असतो किंवा आपण जेवण करतो आणि जेवणामध्ये आपण प्रत्येक वेगवेगळे रस, वेगवेगळ्या चवींचे पदार्थ जे आहेत ते खात असतो, मग अगदी लोणचं असेल, चटणी असेल, मग आंबट असेल, तिखट असेल, कोशिंबीर असेल, गोड पदार्थ असेल किंवा आपण पोळी असेल, भाजी असेल, वरण असेल, असा सात्विक आहार जो आहे तो घेत असतो, अन्न ग्रहण आपण करतो ते आपल्या शरीरासाठी. वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या रसांचे पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीरात जावेत आणि आपल्याला एक ताकद यावी. पण त्याचबरोबर भोजन झाल्यानंतर काही वाची चर्चा करी, म्हणजे काही चांगल्या गोष्टींचं वाचन केलं आणि त्याची चर्चा जर केली तर नक्कीच आपण जेव्हा एकांतात बसलो असू तेव्हा त्याचं मनन आणि चिंतन करावं, असं एक सुंदर हा शिकवण आणि हा श्लोक आपल्याला सांगतोय. रामदास स्वामींनी अशी अनेक वचनं लिहून ठेवली आहेत आणि ही आपण आज जाणून घेतोय दिवसाच्या सुरुवातीला. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगरसे अंतरंग या कार्यक्रमात. शुभ सकाळ श्रोते हो. सार्थ दासबोधातील काही सुंदर सुंदर वचनं आज आपण जाणून घेत आहोत. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. भाग्यवंतांचं एक लक्षण आहे जे सार्थ रामदास स्वामींनी आपल्याला, रघुवीर समर्थांनी आपल्याला सांगितलंय. जे ऐक असं रामदास स्वामी म्हणतात, एखादा व्यक्ती भाग्यवान असतो तो क्षणभर सुद्धा रिकामा राहत नाही. आपल्या प्रपंचासाठी तो व्यवसाय करतो, मनापासून कष्ट करतो, त्याचं उत्तम ज्ञान जे काही त्याला संपादन करता येईल तो करतो आणि सगळा वेळ आयुष्यामधला सार्थकी लावतो. तो खरा भाग्यवंत असतो. आपला आयुष्यामधला प्रत्येक क्षणक्षण जो रिकामा बसू शकत नाही, जो काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो, तो खरंच आपला वेळ खूप चांगल्या पद्धतीने सार्थकी लावत असतो, किंबहुना आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने तो सार्थकी लावत असतो. आणि याच विचारांनी आपण आपल्या दिवसाला पुढे सुरुवात करतो आहोत. अनु आहे तुमच्यासोबत, शुभ सकाळ.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आहे 4 ऑगस्ट 2026, आजची तारीख. आणि आजचा महत्वाचा दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत. 1854 जपानच्या जहाजातून अधिकृतपणे हिनोमारा या ध्वज वापरायला सुरुवात झाली होती, या गोष्टीला सुरुवात झाली. 1914 पहिलं महायुद्ध झालं होतं. जर्मनीनं बेल्जियमवर लढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंगडमनं जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. अमेरिकेनं तटस्थ असल्याचं यावेळी जाहीर केलं. 1924 सोव्हिएत युनियननं मेक्सिकोमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1947 झाली. तर भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भ्यामध्ये अप्सरा ही भारताची 6वी अणुभट्टी 1956 कार्यान्वित झाली. अप्पर वोल्टा या देशाचं नाव आजच्या दिवशी 1984 बदललं आणि ते बुर्किना फासो असं करण्यात आलं होतं. आजच्या महत्वाच्या घटनांकडे आपण वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार. आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात 4 ऑगस्टच्या दिनविशेष आणि महत्वाच्या घटना नोंदीकडे वळत आहोत. 1783 माउंट असामा जपान ज्वालामुखी झाला, ज्याच्या उद्रेकामुळे किमान 1400 लोकांचं निधन. फ्रेंच क्रांतिकारक युद्ध लोनाटोची लढाई 1796 झाली, ज्यामध्ये नेपोलियन इटलीच्या फ्रेंचच्या सैन्याला विजय मिळवून दिला. 1915 ग्रेट रिट्रीट, जर्मन सैन्यानं वॉर्सावर कब्जा केला, जे 1915 झालेलं पहिलं महायुद्ध होतं. बेरेत लेबनॉन स्फोटमध्ये किमान भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये 220 लोकांचं निधन तर 3 लाखपेक्षा जास्त लोक 2020 बेघर झाले. नासाचं फिनिक्स हे अंतराळयान प्रक्षेपित 2007 करण्यात आलं. मरणोत्तम त्वचादान करणारी आणि दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतामधली पहिली स्किन बँक मुंबईमध्ये सुरू झाली. लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये याची 2001 स्थापना. फिलिपाईन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझोन एक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 1998 जाहीर. राजेंद्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीरानं समुद्रसपाटीपासून 18,000 फुटांवर असलेली खारदुंग ही खिंड आपल्या 4 सहकाऱ्यांसह स्कूटरवरून कायनेटिक होंडावरून पार केली होती आणि या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 1993 नोंद झाली. महत्वाच्या घटना आणि नोंदी याकडे आपण पुन्हा वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आरजेनं तुमच्या सोबत आहे. 4 ऑगस्ट 2026 आजची तारीख आहे आणि आजचा दिनविशेष महत्वाच्या जन्मदिवसांकडे वळूयात. 1730 मध्ये पाणीपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. लुई विटोन कंपनीचे निर्माते लुई विटोन यांचा 1821 मध्ये जन्म. ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा 1834 मध्ये जन्म. कायदे पंडित, समाजसुधारक आणि राजकीय नेते, उत्तम प्रशासक आणि काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोज शहा मेहता यांचा 1845 मध्ये जन्म. पतंजलीच्या संस्कृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा 1863 मध्ये जन्म. तर भारतीय धर्मगुरू ताहिर सैफुद्दीन यांचा 1888 मध्ये जन्म. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत अगदी थोड्याच वेळात नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर्जन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात मंडळी. आज आहे 4 ऑगस्ट आणि आजचा दिनविशेष आपण जाणून घेतोय. आज आहे पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आभास कुमार गांगुली, अर्थात किशोर कुमार यांचा जन्म 1929 मध्ये. साहित्यिक आणि वक्ते नारायण सीताराम नासी फडके यांचा 1894 मध्ये जन्म. ज्येष्ठ रक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे 1931 मध्ये जन्म. भारतीय वकील आणि राजकारणी एन रंगासामी यांचा 1950 मध्ये जन्म. अमेरिकेचे 44वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा 1961 मध्ये जन्म. भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा 1978 मध्ये जन्म. फिनलँड देशाचे उपपंतप्रधान राजकारणी जुत्ता उर्पिले यांचा 1975 मध्ये जन्म. भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अभय कुरुविला यांचे 1968 मध्ये जन्म. स्वीडन देशाचे 42वे पंतप्रधान, स्वीडिश सैनिक आणि राजकारणी फ्रेडरिक रेनफेल्ड यांचा 1965 मध्ये जन्म. तर भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माते आणि संगीतकार पार्श्वगायक विशाल भारद्वाज 1965 मध्ये जन्म. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
2: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घर

आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. नगर संतरंग या कार्यक्रमात दिनविशेष कडे वळूयात. भारतीय क्रिकेट खेळाडू हैदर अली यांचा 1943 मध्ये जन्म. न्यूझीलंड देशाचे 32वे पंतप्रधान राजकारणी डेव्हिड लँगे यांचा 1942 मध्ये जन्म. भारतीय पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचा 1939 मध्ये जन्म. महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे 1931 मध्ये जन्म. तमिळनाडूचे भारतातील मृदंगम कलाकार वेल्लोजी रामभद्रन यांचा 1929 मध्ये जन्म. लायबेरिया देशाचे 16वे अध्यक्ष डॅनियल एडवर्ड हॉवर्ड यांचा 1861 मध्ये जन्म. तर भारतीय तत्वज्ञ आणि योगी गुरु मास्टर CVV यांचा 1868 मध्ये जन्म. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा करा पाण्याचे रक्षण. भावी

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: येथे तरीही नाते आहे हृदयाचे मनाचे मी तर हो गीत गाऊ आपल्या धोतीचे
1: पिकनिक पिकनिक
0: पिकनिक पिकनिक यारे या सारे या खुशीने नाचूया

0: एकाची साथ देऊया, कुणाच्या वेदनेला सावराया, प्रेम देऊया.
1: पिकनिक
2: पिकनिक
1: पिकनिक
2: पिकनिक
1: पिकनिक
2: पिकनिक.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजेनं तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्वाच्या दिनविशेष आणि काही घडामोडी आपण जाणून घेत आहोत. आणि आज आहे 4 ऑगस्ट 2026 आजची तारीख. आजच्या जन्मदिवसांबद्दल आपण महत्वाच्या काही नोंदी जाणून घेतल्या, त्याचबरोबर महत्वाचे जन्मदिवस आणि मृत्यूदिवस याकडे आता आपण वळणार आहोत. 1875 डॅनिश पटकथा लेखक हान्स हँडरसन यांचं निधन. प्राच्यविद्या पंडित आणि कायदेतज्ञ डॉक्टर काशीप्रसाद जयस्वाल यांचं 1937 निधन. 122 वर्ष आणि 164 दिवस वर जगलेली एक फ्रेंच महिला जेन काल्मेट यांचं 1997 निधन. नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स यांचं 2003 निधन. भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक जी एस पणीकर यांचं 2022 निधन. तर महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांचा जन्मदिवसही आज आणि 2020 त्यांचं निधन. भारतीय लेखक राजकारणी नंदिनी सतपथी यांचं 2006 निधन. ब्राझील देशाचे 13वे राष्ट्रपती वकील राजकारणी वॉशिंग्टन लुईस यांचं 1957 निधन. इजिप्त देशाचे सुलतान सालिह इस्माईल यांचं 1345 इसवी सनमध्ये निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय श्लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अर्शन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. मुंबईकरांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सातही तलावामध्ये भरपूर पाणी सध्या मुंबईकरांसाठी उपलब्ध आहे. पाणी टंचाईचा धोका मुंबईमध्ये जो होता तो आता टळलाय. मुंबईसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये 90% वापरण्यायोग्य पाणीसाठा आता जमा झालाय. मुंबईकरांवर लागू असलेली 10% पाणी कपात आता लवकरच मागे घेण्याची शक्यता आहे. जलअभियंता विभागाच्या माहितीनुसार 7 तलावांपैकी मोहक, सागर आणि विहार तलाव पूर्ण 100% क्षमतेनं भरलेले आहेत. तानसा आणि तुळशी तलाव सुद्धा 99% पोहोचले आहेत. गेल्या वर्षी हाच साठा या कालावधीमध्ये 88% होता आणि आता तो जवळजवळ 90% आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना वापरण्यायोग्य पाणी आता मिळू शकतं. 10% कपात जी करण्यात आली होती ती 10% कपात लवकरच मागे घेण्याची शक्यता आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्हाला.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकताय स्नेहा लॅज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आर्जन तुमच्या सोबत आहे। जागतिक महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात। पाकिस्ताननं भारतीय सीमेवर तैनात केलेल्या 250 चिनी होवित्झर तोफा असल्याचं सध्या वृत्तानुसार कळत आहे। गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानं आलेल्या वृत्तामध्ये ऑपरेशन सिंधूमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्ताननं भारताला लागून असलेल्या सीमेवर चीन निर्मित 250 ट्रक माउंटेड सेल्फ प्रोपेल्ड होवित्झर तोफा या तैनात केल्या आहेत। या तोफा 35 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात। रॉकेट असिस्टेड त्या आहेत, म्हणजे व्ही लॅ प्रोजेक्टाईलचा वापर करून मारक क्षमता याची 53 ते 72 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे। पाकिस्तानने या बातमीला अजूनही अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी भारतीय सीमेवर तैनात असलेल्या ज्या 250 चिनी होवित्झर तोफा आहेत त्या असल्याचं कळलं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: हर पल जिंदगी का बस धुआं है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहां है। वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राज्य सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 या योजनेअंतर्गत 94,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी छाननीमध्ये अपात्र ठरले. जे टॅक्स भरतात ते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवण्यात आले. सहकार विभागामार्फत उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये आज एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. ही माहिती विभागातील सूत्रांच्या अहवालामुळे मिळाली आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर किंवा आधारची KYC पूर्ण केल्यानंतरच कर्ज खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण 94,000 शेतकरी असे सापडले त्यामध्ये की जे प्राप्तिकर भरतात पण जे भरत नाहीत, आणि 16,94,000 असे शेतकरी आहेत की ज्यांना आज एक रकमी सगळ्यांना 7,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि यामध्ये भारतामध्ये किती पदकं भारतानं जिंकली आहेत याकडे वळूयात. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं 39 पदकं जिंकली आहेत. आपल्या सगळ्या भारतवासियांसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्या इंडियन्ससाठी. यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. आणि एकूण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 39 पदकं भारताला मिळाली आहेत. बॉक्सिंगमध्ये भारतानं 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक जिंकले आहेत. ॲथलेटिक्स या गेममध्ये 10 पदकं आहेत, ज्यामध्ये 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकं आहेत. तर वेट लिफ्टिंगमध्ये 8 पदकं जिंकली गेली आहेत. या व्यतिरिक्त भारतानं पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुद्धा 6, ज्युदोमध्ये 4 आणि पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये 1 पदक जिंकलं आहे. महिलांनी सगळ्यात जास्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकं मिळवली आहेत, त्यामुळे महिला इथे सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आघाडीवर पुढे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि एवढे सगळे मेडल्स भारताला मिळालेले आहेत वेगवेगळ्या गेम्समध्ये, वेगवेगळ्या खेळामध्ये, त्यामुळे भारतीयांसाठी नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी रेणू वाकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 94.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे आपण वळणार आहोत. भारताच्या सीमेजवळ सध्या लष्करी छावणी उभारली जाते. बांगलादेश आणि भारत या दोन देशाच्या सीमेजवळ ही लष्करी छावणी उभारल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशाचं सैन्य हे नायखुंगछारी हा जो भाग आहे या भागामध्ये एका नवीन लष्करी छावणीसाठी ज्या काही गरजेच्या किंवा आवश्यक पायाभूत सुविधा आहेत या विकसित करण्याचं काम सध्या शांतपणे करताना दिसत आहे. तर याच ठिकाणापासून भारताचं अंतर जर बघितलं तर खूपच कमी आहे. आणि आता रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार एका विशिष्ट भूभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी इथे झेंडे लावण्यासाठी सुद्धा काम सुरू आहे. जिथे छावणी उभारली जात आहे त्या ठिकाणी सशस्त्र रोहिंग्या या गटाची उपस्थिती असणारा हा काळ बराच चर्चेचा ठरला आहे. पण सध्या भारत आणि बांगलादेश सीमेजवळ मात्र लष्करी छावणी उभारते हे मात्र नक्की. ऐकत रहा रेडिओ नगर 94.4 FM आवाज.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार. आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आर्जन तुमच्यासोबत आहे. राष्ट्रपती यांनी मंजुरी दिल्यानंतर आता महाराष्ट्र धर्म स्वतंत्र कायदा 2026 राज्यामध्ये अधिकृतपणे लागू झाला आणि आता बेकायदेशीर धर्मांतरावर कठोर कारवाईची तरतूद लागली आहे. या कायद्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि या नव्या कायद्याला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रपती यांनी मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये धर्मस्वतंत्र कायदा जो आहे तो अधिकृतपणे लागू झाला आहे. नेमका हा कायदा काय आहे किंवा महाराष्ट्र धर्मस्वातंत्र कायदा काय सांगतो याबद्दल आपण बोलणार आहोत एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. अर्जुन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि हा लागू करण्यात आलेला अधिकृत कायदा आहे आणि या कायद्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. महाराष्ट्र धर्मांतर विरोधी कायदा म्हणजेच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा हा बळजबरी किंवा फसवणूक करून आमिष दाखवून लग्नाचं खोटं आश्वासन देऊन केला जाणारा कायदेशीर आणि नसणारा म्हणजे बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठीचा एक कठोर कायदा आहे. या कायद्यानुसार पहिल्यांदा गुन्हा जर केला तर 7 वर्षापर्यंत कारावास आणि पुन्हा गुन्हा केला तर 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद ठेवली आहे. बळजबरीनं किंवा काही आमिष दाखवून काही प्रलोभनं देऊन हा धर्मांतर अजामीन पत्र गुन्हा ठरू शकतो. स्वेच्छेने जे धर्म बदलू इच्छिणारी व्यक्ती आहे त्यांना किमान 60 दिवस आधी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकारी यांना लेखी सूचना देणं बंधनकारक असणार आहे. तक्रारदार म्हणजे पीडित व्यक्तीचे काही पालक असतील, जवळचे नातेवाईक असतील, भावंड असेल किंवा ते थेट पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता. जर तुम्ही दोषी आढळलात तर 7 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. या कायद्याबद्दल तुम्हाला शिक्षेच्या तरतुदी आहेत, काही नोंदणी प्रक्रिया आहे आणि काही विशिष्ट नियमांबद्दल काही महत्त्वाची माहिती सुद्धा देण्यात आली आहे आणि महाराष्ट्र धर्मांतर विरोधी कायदा हा आता मंजूर करण्यात आला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं, आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरक्षण तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या मंदिरामध्ये 4 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2026 या येणाऱ्या कालावधीसाठी नित्यपूजा, पाद्यपूजा आणि महानैवेद्य योजनेची ऑनलाईन नोंदणी जी आहे ती 3 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. भाविकांना आता www.विठ्ठलरुक्मिणीमंदिर.org या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे. सण किंवा गर्दीचे दिवस वगळून ही सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही 0 21 82 299 299 या क्रमांकावर संपर्क साधू शकता अशी माहिती मंदिर समितीने दिलेली आहे. आषाढी निमित्तानं खरं तर पूजेसाठीची ऑनलाईन नोंदणी जी आहे ती बंद होती, पण आता ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईटवरून ही नोंदणी आता करता येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरशानं तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. इंडोनेशियामध्ये 271 लोकांना घेऊन जाणाऱ्या फेरीला आग लागली आणि लोक समुद्रात उड्या मारताना दिसणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडोनेशियामध्ये मदुरा बेट आहे आणि या बेटाजवळ एका फेरीला आग लागली आणि त्यामध्ये किमान 5 लोकांचा मृत्यू झाला असून 41 जण अजूनही बेपत्ता आहेत. या फेरीवर 271 प्रवासी होते आणि काही कर्मचारी सुद्धा होते. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आला आहे, ज्यामध्ये प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारताना दिसत आहेत आणि 225 लोकांना सुरक्षितपणे यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे, पण अजूनही काही कर्मचारी आणि काही प्रवासी बेपत्ता आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत.

बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी रोहिणी थोरा सांगवीकर आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा अर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. FDAची सध्या जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवाई सुरू आहे ती आपण पाहत आहोत. अनेक हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असेल, ढाबे असतील, या ठिकाणी जी धडक कारवाई सुरू आहे FDAची, अगदी कॅन्टीन सुद्धा शासकीय कॅन्टीन असतील, या ठिकाणची ही कारवाई हॉटेल्सवरच थेट का होते आहे असं प्रश्न अनेकांना पडला असेल. पण आता याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक स्पष्टता दिलेली आहे. FDAची भूमिका काय आहे हे सांगितलंय. अन्न सुरक्षा आणि नागरिकांचं आरोग्य हीच आपली प्राथमिकता आहे आणि हे सांगत FDAनं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट परवाना निलंबनाच्या कारवाईचं समर्थन केलंय. 2 महिन्यामध्ये 1400 तपासण्यांपैकी केवळ 110 ठिकाणीच परवाने निलंबित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अयोग्य अन्नामुळं हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं आणि इथे जर खेळ होत असेल तर कायद्यानुसार त्यांना कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही जी हॉटेल्सवर, रेस्टॉरंट्सवर, ढाब्यांवर किंवा कॅन्टीनवर सध्या सुरू असणारी जी काही थेट कारवाई आहे, धडक कारवाई आहे, त्याबाबतचं स्पष्टीकरण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगर संत रंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आषाढी वारी झाली आणि या आषाढी वारीमध्ये एसटी महामंडळाला विठुराया पावलाय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या आषाढी यात्रेमध्ये लालपरी मालामाल झाली आहे. पंढरपूर वारीतून 41.18 कोटींचं उत्पादन एसटी महामंडळाला मिळालं आहे. 5,500 विशेष बस या आषाढी वारीनिमित्त सोडण्यात आल्या होत्या आणि 21,527 फेऱ्यांच्या माध्यमातून 9.5 लाखांहून अधिक भाविकांना बससेवा दिली गेली आहे. आणि या विशेष प्रवासी वाहतुकीतून एसटीला तब्बल 41 कोटींचं उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आषाढी एकादशी निमित्त पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील प्रत्येक एसटी विभागातून वारीसाठी काही स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या आणि या एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर यंदाच्या उत्पन्नामध्ये 5.5 कोटींची वाढ बघायला मिळाली होती. तब्बल साधारण 41 कोटींचं उत्पादन लालपरीला मिळालेलं आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला लालपरीला विठुराया पावलाय असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आज आपण नगरचे अंतरंग या कार्यक्रमात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या. थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम घेऊन आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येते. सो या शोमध्ये भरपूर गोष्टींचा खजिना जो आहे तो तिच्याकडे नेहमीच असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या टिप्स आणि मस्त मस्त रेसिपीज ती तुम्हाला सांगत असते, शेअर करत असते. सो या सगळ्या रेसिपीज आणि हा सगळा शो तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. भेटूयात पुन्हा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात उद्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, नवनवीन अशा गोष्टी घेऊन, नवनवीन अशा टिप्स घेऊन मी आली आहे पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आणि आज आपण भरपूर अशा गोष्टींवरती चर्चा करणार आहोत। तर मंडळी, दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर रात्रीची शांत झोप ही प्रत्येकासाठी महत्वाची असते, पण तुम्हाला माहिती आहे का की आपण कोणत्या बाजूने झोपतो याचा सुद्धा आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो। सामान्यतः तज्ज्ञांच्या मते डाव्या कुशीवर झोपणं अनेक बाबतीमध्ये फायदेशीर मानलं जातं। विशेषतः पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, अन्ननलिका आणि पोटाची रचना लक्षात घेतली तर डाव्या बाजूने झोपल्यास ऍसिडिटी आणि जळजळ कमी होण्याची शक्यता असते। त्याचसोबत मंडळी, गर्भवती महिलांसाठी सुद्धा डाव्या कुशीवरती झोपण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे गर्भाशयाकडे आणि बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह अधिक चांगला राहण्यास मदत होते। मात्र याचा अर्थ उजव्या बाजूने झोपणे वाईट आहे का? तर असं अजिबात नाहीये। काही व्यक्तींना उजव्या बाजूने झोपल्याने अधिक आराम मिळू शकतो। सर्वात महत्वाची गोष्ट काय असते तर शरीराला आरामदायी वाटणारी स्थिती आणि पुरेशी झोप। तसंच पोटावरती झोपणं टाळावं, कारण यामुळे मान, पाठ आणि कमरेवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो। पाठ टेकून झोपताना योग्य उशीचा वापर केल्यास ती सुद्धा चांगली स्थिती ठरू शकते। म्हणूनच मंडळी, चांगल्या झोपेसाठी फक्त किती तास झोपतो हेच महत्वाचं नाहीये, तर कशा पद्धतीनं झोपतो हे सुद्धा महत्वाचं आहे। आजची ही छोटीशी आरोग्य टीप तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे। तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटणार आहोत आपण एका म्युझिकल ब्रेक नंतर। तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी मोफत आहे आणि सर्वांनाच उपलब्ध आहे, आणि तरी सुद्धा ती अनेकदा दुर्लक्षित राहते. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं हसणं. हसा आणि जग जिंका असं आपण नेहमी ऐकतो, पण खरंच हसल्यानं आरोग्य सुधारतं का? तर याचं उत्तर आहे होय. जेव्हा आपण मनापासून हसतो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स आणि सेरोटोनिन सारखी काही रसायनं तयार होत असतात, आणि ही रसायनं आपला मूड सुधारण्यास मदत करतात. त्यामुळं आपला ताण कमी होतो आणि मन सुद्धा अधिक प्रसन्न वाटतं. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताण, चिंता आणि मानसिक थकवा ही सामान्य बाब झाली आहे. अशा वेळी काही क्षण मनसोक्त हसल्यानं मन मात्र हलकं होत असतं. म्हणूनच अनेक ठिकाणी लाफ्टर क्लब किंवा हास्य योग लोकप्रिय झालेत. हसण्यामुळे केवळ मनच नाही तर शरीराला सुद्धा फायदा होऊ शकतो. हसताना चेहऱ्याचे, पोटाचे आणि शरीरातील अनेक स्नायू कार्यरत होतात. काही संशोधनानुसार मंडळी, हसल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे हसण्यासाठी कोणतंही कारण शोधण्याची गरज नसते. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा, एखादा विनोदी कार्यक्रम किंवा घरातील एखादा मजेशीर असा प्रसंग सुद्धा आपल्याला आनंद देऊ शकतो. त्यामुळे मंडळी, आजच स्वतःसाठी एक छोटस काम करा. मन मोकळेपणानं हसा आणि इतरांना सुद्धा हसवा, कारण आनंद वाटला की तो वाढत असतो. त्यामुळे मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुमच्यापैकी अनेक महिलांना कधी ना कधी अचानक चॉकलेट, आईस्क्रीम, केक किंवा एखादी गोड वस्तू खाण्याची तीव्र इच्छा झाली असेलच, बरोबर? पण ही इच्छा नेमकी का होते बरं, माहिती का तुम्हाला? तर यामागे अनेक कारणं असू शकतात. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हार्मोन्स मधील बदल. पाळी येण्याच्या काही दिवस आधी शरीरामध्ये इन्स्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स मध्ये बदल होतात. यामुळे मूड मध्ये सुद्धा बदल होऊ शकतात आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. तसेच जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो ना, कामाचा भार जास्त असतो किंवा झोप कमी होते, तेव्हा शरीर पटकन ऊर्जा मिळवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ हवाय यामुळे आकर्षित होत असतो. कधी कधी भावनिक कारणं सुद्धा असतातच. दुःख, एकटेपणा किंवा ताण यामुळं अनेक जण कम्फर्ट फूड जे असतं ना, तर ते असतं गोड पदार्थ, त्यामुळं तो पदार्थ ते निवडत असतं. मात्र याचा अर्थ गोड खाणं चुकीचं आहे असं अजिबात नाही, पण त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणं महत्वाचं आहे. फळे, खजूर, मनुका यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतात. म्हणूनच पुढच्या वेळी गोड खाण्याची इच्छा झाली तर स्वतःला दोष देऊ नका. त्यामागे शरीरातील काही नैसर्गिक प्रक्रिया देखील कारणीभूत असतात. त्यामुळे मंडळी मस्तपैकी मनसोक्त जगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, महिलांमध्ये एक प्रश्न खूप सामान्य असतो आणि तो म्हणजे पाळीच्या काळामध्ये व्यायाम करावा का. काही वर्षांपूर्वी पाळीच्या काळात पूर्णपणे विश्रांती घ्यावी असा समज होता, पण आज तज्ज्ञांचं मत थोडं वेगळं आहे. जर तुमची तब्येत ठीक असेल आणि फार त्रास जर होत नसेल तर हलका किंवा मध्यम व्यायाम करायला काही हरकत नाहीये. चालणं, योगा, स्ट्रेचिंग किंवा हलकासा व्यायाम केल्यानं शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारू शकतं. काही महिलांना त्यामुळं पोटदुखी, अंगदुखी आणि ताण कमी झाल्याचा अनुभव सुद्धा येतो. पण मंडळी, प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं. काहींना पाळीच्या सुरुवातीच्या दिवसात जास्त वेदना, अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो. अशा वेळी शरीराला विश्रांती देणंच योग्य ठरत असतं. महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचे संकेत समजून घेणं आहे. जर व्यायाम केल्यावरती आराम वाटत असेल तर तो सुरू ठेवू शकता, आणि जर का शरीर विश्रांती मागत असेल ना तर स्वतःवरती जबरदस्ती करू नका. म्हणूनच पाळीच्या काळामध्ये व्यायाम करायचा की नाही याचे एकच उत्तर सर्वांसाठी मात्र लागू होत नाहीये. आपल्या शरीराच्या गरजा ओळखणं हेच सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे मंडळी, आपल्या शरीराच्या गरजा ओळखा आणि अशाच नवनवीन टिप्स साठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अंघोळीनंतर किंवा केस धुतल्यानंतर अनेक महिला लगेच केसांचा अंबाडा किंवा पोनीटेल बांधतात, पण ही सवय योग्य आहे का? केस ओले असताना त्यांची मुळं आणि केसांचा तंतू अधिक नाजूक असतो, त्यामुळे ओले केस घट्ट बांधल्यास ते तुटण्याची किंवा गळण्याची शक्यता वाढू शकते. तसेच ओले केस बराच वेळ बांधून ठेवल्यामुळे टाळूवरती ओलावा टिकून राहतो, यामुळे काही वेळा कोंडा, खाज किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा दमट हवामानात ही समस्या अधिक जाणवू शकते, आणि म्हणूनच केस धुतल्यानंतर प्रथम ते हलकेच पुसावेत, नैसर्गिकरित्या थोडे सुकू द्यावेत आणि नंतर सैलसर असे बांधावेत. केसांची काळजी म्हणजे फक्त महागडी उत्पादनं वापरणं नाही, तर अशा छोट्या सवयींकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सुंदर आणि निरोगी केसांसाठी या छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो। त्याच निमित्तानं आपण आजपासून आठवडाभर जे मातांच्या मनातील प्रश्न आहेत त्यावरती सविस्तरपणे बोलणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत जयमाला केदारी, यांच्याशी आपण संवाद साधूयात। सर्वप्रथम मॅडम, शिशु पोषण म्हणजे काय आणि त्याच्या शिफारसी काय काय आहेत?
2: शिशु पोषण खूप छान प्रश्न आहे। शिशु पोषण, शिशु म्हणजे काय? छोट बाळ। छोट्या बाळाचं पोषण म्हणजे शिशु पोषण। बरं, शिशु कुणाला म्हणतात? शिशुचं वयोगट काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहूया। शिशु पोषण म्हणजे काय हे जर आपण ढोबळ व्याख्या घेतली तर शिशु पोषण म्हणजे जन्मल्यापासून बाळाच्या 3रा वाढदिवसाचं पोषण म्हणजे शिशु पोषण, आणि त्यामध्ये गरोदर मातेचा सुद्धा समावेश असला पाहिजे। मग शिशु म्हणजे काय? 3 वर्षापर्यंतचा आपण कालावधी यामध्ये घेतलेला आहे, म्हणजे 3 वर्षापर्यंत ज्या बाळाला शी आणि शू यातला फरक कळत नाहीये, त्याचं सेन्सेशन होत नाही, असं बाळ म्हणजे शिशु, म्हणजे शिशु पोषण। 3 वर्षापर्यंतच्या बाळाचं पोषण म्हणजे त्यामध्ये तो वयोगट येतो, 3 वर्षापर्यंत आपण शिशु पोषण म्हणतो। आणि युनिसेफने अशा ठराविक शिफारसी यासाठी शिशु पोषणासाठी ठेवलेल्या आहे। त्या ठराविक शिफारसी म्हणजे हे असं झालंच पाहिजे, शिफारस आहे ही असं झालंच पाहिजे, तर मग त्या आई आणि बाळाचं जे आरोग्य आहे ते भविष्यामध्ये चांगलं राहणार। तर त्याची शिफारस अशी आहे की प्रसूतीनंतर लगेचच पहिल्या 5 मिनिटाच्या आत आईला बाळाचा स्पर्श किंवा बाळाला आईचा स्पर्श पाहिजे, कमीत कमी 1 तासाच्या आत स्तनपान हे पाहिजे। दुसरी शिफारस अशी आहे की जन्मल्यापासून बाळ 6 महिने पूर्ण होईपर्यंत, 6 महिने पूर्ण पाहिजे, मध्ये नाही, म्हणजे 6 पूर्ण होऊन 7वा महिना त्यामध्ये लागला पाहिजे, तर 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त निव्वळ आईचं दूधच पाहिजे। निव्वळ म्हणजे निव्वळ, त्याच्यामध्ये साखर पाणी नको आहे, ग्लुकोजचं पाणी नको आहे, आपण मधाचं बोट देतो बोलतात ते नाही, जन्मगुटी नाही, जेणेकरून पाणी नाही आणि व्हिटॅमिनचे ड्रॉप सुद्धा नाही। बाळाला निव्वळ म्हणजे निव्वळ आईचंच दूध देणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तिसरी शिफारस अशी युनिसेफने सांगितलेली आहे की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला ज्या वेळेस आपण वरचा आहार म्हणजे पूरक आहार सुरू करतो, तर तो आहार सुरू करताना स्तनपान बंद करायचं नाहीये, कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष बाळाला द्यायचं आहे। आणि स्तनपान बंद न करता जो आहार आपण बाळाला देणार आहे त्याला पूरक आहार बोलतो आपण। पूरक आहार कसा पाहिजे? मऊ, नंतर घरगुती पाहिजे, स्वच्छतापूर्वक बनवलेला पाहिजे, त्याचप्रमाणे तो असा सेमी सॉलिड बोलतो आपण। जे कसं की आतापर्यंत डॉक्टर पण सांगत होते की बाळाला भाताचं पाणी द्या, वरणाचं पाणी द्या, सूप द्या, ज्यूस द्या, हे न देता अगदी सेमी सॉलिड म्हणजे रवाळ अन्न त्या बाळाला 6 महिन्यानंतर सुरू करायचं आहे। त्याचबरोबर ब्रेस्ट फीडिंग सुद्धा आपल्याला बंद करायचं नाहीये, ते बाळाच्या वाढीला सगळे घटक त्यामध्ये आले पाहिजे, असा रीतीने पूरक आहार पाहिजे। ही झाली तिसरी शिफारस। आणि चौथी शिफारस महत्वाची आहे, बाळाला जीव घालताना किंवा स्तनपान करताना आईने बाळाशी सुसंवाद केला पाहिजे। म्हणजे काही वेळेस काय होतं, अगदी आपण जाहिराती बघतो टीव्हीवर, आई बाळाला जेवण चारत असते पण तिचं लक्ष संपूर्ण कुठे असतं? त्या दूरदर्शन असतं किंवा मोबाईल मध्ये असतं, आणि ती पण मोबाईल बाळाला दाखवत दाखवत ते जेवण चारत असतं, त्याचा परिणाम बाळाच्या खाण्यावर होतो। जर सुसंवाद आईने व्यवस्थित साधला, म्हणजे थोरा मोठ्याच्या गोष्टी सांगितल्या, छान छान गोष्टी सांगून बाळाला जर जेवण चारलं, तर ज्यावेळेस मनुष्य जेवण करतो त्यावेळेस काय होतं, मेंदू आपला तल्लख असतो, गुरुक असतो, आणि त्यावेळेस ज्या काही गोष्टी बाळाला आई सांगेल, शिकवेल, त्या गोष्टी म्हणजे बाळ लवकर आकलन करतं याच्यासाठी आईने बाळाला सुसंवाद साधला पाहिजे. खूप उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. अगदी आपलं जिजाऊ मातेचं जर उदाहरण घेतलं तर जिजाऊ माता ही शिवाजी राजेंना थोरा मोठ्याच्या गोष्टी चौथी मध्ये मी शिकलेल्या आहे हे चौथीच्या पुस्तकामध्ये. आता काय करायची की शिवरायांना थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगायची आणि त्या आईने बाळाला गोष्टी सांगितल्यामुळे एवढा मोठा स्वराज्याचा नेता आपल्याला मिळालेला आहे. महात्मा गांधींचं उदाहरण ते सांगायचे, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की मी खूप घाबरायचो, अंधाराला खूप घाबरायचो, तेच आई मला रामराम रामराम म्हणायला सांगायची. म्हणजे आई काय करायची, सुसंवाद त्या बाळाला शिकवायची. आत्ताची माझी आई काय करते माहितीये का, मोबाईल वरच कार्टून दाखवते आहे किंवा काहीतरी बाळाला दाखवते आहे, त्याच्याने बाळाला फायदा नाहीये काही. बाळ मग काय करतं त्या मोबाईल, म्हणजे बरीच मुलं मी पाहिली की ती मोबाईलचं जे ट्युनिंग आहे त्यानुसारच बोलतात.
3: बरोबर.
2: त्यांच्या बोलण्यावर पण त्याचा नंतर परिणाम होतो. तर अशा काही गोष्टी आहेत त्या आईने न वापरता आईने स्वतःहून बाळाशी, आईने किंवा जे कोणी बाळाला जेवण चारत असेल, आई स्तनपान करत असेल, ते बाळाला त्याच्यामुळे त्याची बुद्ध्यांक बाळाला वाढण्यासाठी मदत होते. चार शिफारसी.
3: बरोबर. आणि आता जागतिक स्तनपान सप्ताह होत असतो, आता यावेळेस सुद्धा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान हा स्तनपान सप्ताह जो आहे तो साजरा केला जातो, तर यावर्षीची संकल्पना काय आहे आणि त्याचसोबत हा जो स्तनपान सप्ताह आहे यामागचं उद्दिष्ट सुद्धा काय आहे?
2: यामागचं उद्दिष्ट खूप मोठं आहे मॅडम. बघा, आपण ज्यावेळेस संसदेमध्ये ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस कुपोषण हा खूप महत्वाचा पॉइंट असतो. तर मागच्या जनगणनेनुसार मृत्यूदर आहे तो कुपोषणामुळे खूप वाढतो. आणि कुपोषण डायरेक्ट आपण कुपोषण हे रोग निदान करू शकत नाही. बाळ काय होतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याच्यामुळे बाळ आजारी पडतं. उदाहरणार्थ सर्दी खोकला झाला, दवाखान्यात न्या, वेगवेगळे अँटीबायोटिक्स द्या, त्याच्यानंतर बाळ त्यातून बरं होतं, परंतु थोडस म्हणतो आपण बारीक दिसतोय बर का ते आजारी पडल्यापासून ना, तो नीट खातच नाहीये, म्हणजे त्याच्यातली रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. थोडे कडून बाळ थोडस वाढायला लागलं, पुन्हा बाळाला उलटी जुलाब झाले, मग माझी आई काय म्हणते किंवा घरातले काय म्हणतात, त्याला दात येते म्हणून तसं झालं म्हणून तो खात नाही. परंतु दात येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु त्या पिरियडमध्ये बाळ वेगवेगळ्या वस्तू तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत असतं. त्याच्यानंतर आपण वरचा आहार त्या पिरियडमध्ये बाळाला चालू करतो, त्या आहारामध्ये काहीतरी गडबड झालेली असावी, बाळाला तुम्ही देता त्यामध्ये काहीतरी गडबड आहे, पण त्याचा संबंध दाताशी लावला जातो, त्यामध्ये सुद्धा मग व्यवस्थित बाळ खात नाही. आणि अशा पिरियडमध्ये जर आईने स्तनपान करण्याचं प्रमाण वाढवलं नाही, ते कमीच ठेवलं, तर बाळ मग कुपोषणाकडे वळायला जातो. मग 9वा महिना लागतो, मग ओवर येतो बाळाला, काही ना काही होतं, मग त्याच्यामध्ये सुद्धा इम्युनिटी कमी होते आणि बाळ कुठे जातं, कुपोषणाकडे जातं. आणि ह्या कुपोषणाचे जे परिणाम आहेत ना मॅडम, ते खूप भयानक आहेत. दोन परिणाम असतात कुपोषणाचे, एक आहे तात्काळ परिणाम आणि दुसरा आहे भविष्यामधला परिणाम. तात्काळ परिणाम लगेच दिसतो, बाळ आजारी पडतंय, बारीक झाले, सारखं सारखं आजारी पडतं, वेगवेगळ्या वेळेस त्याला सारखं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं, हे झाले तात्काळ परिणाम होतात. परंतु भविष्यामधले परिणाम खूप वाईट आहेत. सारखं सारखं आजारी पडतं, इम्युनिटी कमी होते, त्याचा परिणाम त्याच्या बुद्धीवर होतो. ते बाळ मग शाळेमध्ये पण नीट चालत नाही, मग कशी तरी ती ढकलगाडी होते. आणि मग जो भविष्यामध्ये देशाला सुदृढ आणि बुद्धिमान असा नागरिक मिळायचा, तर तो साधा मजूर होतो. आणि मग ते कुपोषणाचं चक्र हे चालूच राहतं. मुलगी जर त्या ठिकाणी असली, एकतर तिची उंची कमी होते, तिची वाढ कमी होते, आणि लवकर त्यामध्ये जर लग्न झालं तर तिचं एक गर्भाशय आधीच अपरिपक्व असतं आणि त्यामध्ये तिला प्रेग्नन्सी राहते. आधीच ती किडकिडीत बारीक, वय कमी आणि त्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली, होणारं बाळ कसं असतं ते पण तसंच होतं, कुपोषित बाळ होतं. म्हणजे कुपोषित आई काय होते, कुपोषित मुलाला
3: जन्म देते.
2: म्हणजे खुरटलेलं जे झाड आहे ते खुरटलेलं लोपच निर्माण करतं. साठी मग हे स्तनपान हे अतिशय महत्वाचं आहे. स्तनपानामध्ये जनजागृती आहे ती खूप महत्वाची आहे आणि लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहे स्तनपानाविषयी. ते आपल्याला जर दूर करायचे आहे, आपल्याला कुपोषणाचं प्रमाण कमी करायचं आहे, आपल्याला बालमृत्यूचं प्रमाण कमी करायचं आहे, तर त्याला शिशुपोषण, शिशुपोषण आणि स्तनपान. स्तनपानाचं जे आहे ना, सचिनने मारलेला जो सिक्सर होता ते काम स्तनपानाचं, हे स्तनपानाचं होतं. बघा, सुरुवातीलाच जर बाळाला दूध मिळालं आईचं, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, ते बाळ आजारी नाही पडत कधी आणि त्याचा बुद्ध्यांक पण वाढला जातो आणि मग चांगला रिझल्ट, सिक्सरचा रिझल्ट आपल्याला मिळतो. यासाठी जनजागृती होण्यासाठी आपल्याला 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा काळ आहे. हा काळ माझ्या मते खूप अपुरा आहे. ही जागृती आहे ती फक्त त्याच काळामध्ये नको आहे. तर एक सुंदर मी त्याच्यामध्ये एक चारुळ लिहिली होती. एक त्याचा अर्थ असा होतो की एक सप्ताह नको आहे तर नष्ट करया यमदूताला सदा तत्पर नित्य असा.

0: तुमच्या मनातील प्रश्न जाणून घेणार आहोत. भेटूया थोड्याच वेळात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जान वाले आ तू तड़पाया, लौट के फिर तू कदे ना आया, अखां दे नाल दिल नूं रुलाया, बड़ा सताया तू.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एक आगळा वेगळा पण रिअलिस्टिक विषय घेऊन मी तुम्हाला आत्ता आली आहे भेटायला. तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट येते आपल्या पॉईंटवर. मंडळी, घरातील वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस, पहिली भेट, मुलांचा शाळेचा पहिला दिवस, कोणाला काय आवडतं, कोणाला कोणता रंग आवडतो, अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टी अनेक महिलांच्या लक्षात राहतात. पण असं का बरं? यामागे काही मानसशास्त्रीय कारणं सांगितली जातात. सामान्यतः महिला नातेसंबंधांशी संबंधित गोष्टींकडे अधिक लक्ष देतात, जसं की कुटुंब, मित्र, नाती आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी यांना त्या विशेष महत्त्व देत असतात. यामुळं अशा घटनांशी संबंधित माहिती मेंदूमध्ये अधिक काळ टिकू राहू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या मैत्रिणीचा वाढदिवस, मुलाची आवडती डिश किंवा नवऱ्यानं पहिल्यांदा दिलेली भेटवस्तू, या सर्व गोष्टी केवळ माहिती नसतात तर त्यांच्याशी भावना जोडलेल्या असतात आणि भावना जोडल्या गेल्या की आठवणी अधिक मजबूत होतात. मात्र हे प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला लागू होईलच असं नाही बरं का. अनेक पुरुषही तारखा आणि आठवणी जपून ठेवतात, पण एकंदरीत पाहता भावनिक घटनांची नोंद ठेवण्याची प्रवृत्ती ही महिलांमध्ये अधिक दिसून येते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या घरातील एखाद्या महत्वाच्या तारखेची आठवण तुम्हाला कोणीतरी करून दिली ना, तर त्याबद्दल त्यांचे आभार मानायला मात्र तुम्ही विसरू नका बरं का मंडळी. आणि पुरुषांनो, तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष द्या. आणि आपल्या ज्या या महिला असतात ना, या अतिशय भावनिक असतात. त्यांना ह्या तारखा असतील, स्पेशल दिवस असतील, या बाबतीत खूप कुतूहल असतं, खूप भावना जोडलेल्या असतात त्या गोष्टीशी. त्यामुळं तुम्हीसुद्धा एक थोडे जे महत्त्वाचे दिवस आहेत ना, तर ते लक्षात ठेवायला काही हरकत नाही आहे. तर मंडळी, असे जे स्पेशल मुमेंट्स असतील ना तुमचे, तर ते नक्कीच लक्षात ठेवत चला आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लिकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुला ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा सुरू झाला की एक समस्या जवळपास प्रत्येकाचीच असते बरं का. घरातून अगदी स्वच्छ कपडे घालून बाहेर पडा आणि काही मिनिटातच पॅन्टच्या मागे किंवा ड्रेसवरती चिखल्याचे डाग असतात. मग प्रश्न पडतो की हे चिखल्याचे फवारे नेमके कसे टाळायचे. तर याचं उत्तर आपल्या चालण्यात जितकं आहे ना तितकंच आपल्या चपलांमध्ये सुद्धा आहे. अनेक जण पावसाळ्यामध्ये अगदी साध्या हवाई चपला वापरतात पण अशा चपलांचा तळवा खूप सपाट असल्यामुळं चालताना पाणी आणि चिखल मागच्या बाजूला जास्त उडत असतो. विशेषतः रस्त्यावरती साचलेल्या पाण्यातून चालताना याचा अनुभव अनेकांना येत असतो. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यामध्ये रब्बर किंवा EVA सोल असलेल्या फ्लोटर्स आणि रेन सँडल्स अधिक उपयुक्त ठरत असतात. अशा चपलांचा तळवा जमिनीवरती चांगली पकड ठेवतो आणि पाण्याचे उडणारे थेंब काही प्रमाणात कमी करण्यास मदत करतो. तसेच खूप उंच टाचांच्या सँडल्स आणि अतिशय सपाट स्लीपर्स टाळणं योग्य ठरेल कारण अशा चपलांमुळे घसरण्याचा धोका वाढू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चालण्याची पद्धत. पावसाळ्यामध्ये मोठी आणि घाईघाईची पावलं टाकण्याऐवजी थोडी लहान आणि सावध पावलं टाकली ना तर चिखल कमी उडतो. महिलांसाठी बाजारात आता विविध प्रकारचे रेनवेअर फुटवेअर उपलब्ध आहेत. रंगीत, आकर्षक आणि त्याचबरोबर सुरक्षित सुद्धा आहेत. त्यामुळे फॅशन आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता येतो. पावसाळ्यामध्ये योग्य चप्पल निवडल्यास केवळ कपडे स्वच्छ राहतातच असं नाही तर घसरणं, पाय दुखणं आणि पावसामुळे होणारा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. आणि म्हणूनच मंडळी या पावसाळ्यामध्ये छत्रीसोबतच आपल्या चप्पलांच्या निवडीकडे सुद्धा लक्ष द्या. सुरक्षित रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, लहान बाळ रडत असतं आणि अचानक आई त्याला हाक मारते, अंगाई गाते किंवा फक्त जवळ घेते आणि काही क्षणांतच बाळ शांत होतं. पण आईच्या आवाजात अशी जादू असते तरी काय बरं, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? खरं तर ही एक जादू नसून निसर्गाची एक सुंदर अशी देणगी आहे बरं का. बाळ जन्माला येण्याआधी जवळपास 9 महिने आईच्या गर्भामध्ये असतो. त्या काळात बाळाला आईच्या हृदयाचे ठोके, तिचा श्वास आणि तिचा आवाज सतत ऐकू येत असतो. आणि म्हणूनच जन्मानंतर सुद्धा आईचा आवाज बाळासाठी परिचित आणि सुरक्षिततेची भावना देणारा असतो. जेव्हा आई प्रेमानं बोलते, अंगाई गीत गाते किंवा बाळाला जवळ घेते ना, तेव्हा बाळाला आपण सुरक्षित आहोत अशी जाणीव होत असते. त्यामुळे त्याचा ताण सुद्धा कमी होतो आणि ते शांत होण्यास मदत होते. विशेष म्हणजे संशोधनामध्ये असं सुद्धा आढळून आलेलं आहे की आईचा आवाज ऐकल्यावरती बाळाच्या मेंदूमध्ये सामाजिक आणि भावनिक प्रतिसादांशी संबंधित भाग हे सक्रिय होतात. आणि म्हणूनच आईच्या कुशीमध्ये आणि तिच्या आवाजात बाळाला केवळ प्रेमच नाही तर सुरक्षितता, ओळख आणि विश्वास मिळत असतो. खरंच जगातील सर्वात सुंदर संगीत जर कोणतं असेल ना, तर अनेक बाळांसाठी हे त्यांच्या आईचं बोलणं असतं बरं का. तर मंडळी, आई आणि बाळाचं हे नातं एकदम विलक्षण आहे आणि एकदम युनिक नातं आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी आपण ऐकत राहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत आपण ठीक सकाळी 11 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या अर्चना अंकुश वाघमारे, त्याचबरोबर दीपिका संदीप गाडे आणि नेत्रा वाघमारे, रुचा मानुळकर आणि स्नेहल शिवाजी लवांडे, तृषा राजेंद्र नजन यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा. आणि आता त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे एक गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांना रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नगरकर, आपण सुरुवात करू अर्चना अंकुश वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया. मन तळ्यात मळ्यात मन जाईच्या फुलात हे आपण ऐकूया. अर्चनाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे दीपिका संदीप गाडे यांचा. दीपिका ताई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, नीले नीले अंबर पर, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय बालभवन हा एक प्रकल्प आहे. तर नगरकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्नेहालय संचालित डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बालभवन मध्ये विविध प्रेरणादायी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा देत भाषणे, गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणातून त्यांना अभिवादन केलं. या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बालभवन मधील केंद्र समन्वयिका विना प्रशांत वड्डेपल्ली. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रेरणादायी कार्यक्रम कशा प्रकारे साजरा करण्यात आला.
1: नमस्ते सगळ्यांना, मी सौविना वड्डेपल्ली, डॉक्टर कलाम बालभवन केंद्र समन्वयक. आज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बालभवन मध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्ट रोजी मुलांना अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरा करण्यात आले. यामध्ये मुलांना त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यामध्ये प्रदीप सर, विना मॅडम, वैशाली मॅडम आणि छाया जगदनेताई असे सर्व स्टाफ उपस्थित होते. यावेळी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सविस्तर मुलांना देण्यात आली. जीव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ 1.5 दिवस शालेय शिक्षण घेतले, परंतु आपली जिद्द, चिकाटी आणि प्रतिमेच्या जोरावर साहित्य, समाज प्रबोधन आणि सामाजिक कार्यक्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यातून शिक्षण, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना देखील समजवून सांगण्यात आले. तसेच बालभवनातील मुलांना शिक्षण, आरोग्य आणि संस्कार या 3 मूलभूत घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून ते आपापल्या जीवनात आत्मसात करावे असे मार्गदर्शन करण्यात आले. दररोज नियमितपणे शाळेत जाणे, शैक्षणिक प्रगती व्हावी, आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासावे, यातून व्यक्तिमत्व विकास घडावा असेही त्या मुलांना सांगण्यात आले. कार्यक्रमाचं शेवटी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते हा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम अतिशय सुंदर उत्स्फूर्ततेने विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेण्यात आला. अशा प्रकारे डॉक्टर कलाम बालभवन मध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
0: खूप सुंदर विना वड्डेपल्ली मॅडम, आपण दिलेल्या माहितीसाठी मनपूर्वक धन्यवाद.

शहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला नवी दिशा देतात. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत शिक्षण, समता आणि मानवतेची मूल्ये जपत पुढे जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया. नगरकर, यानंतर आपण आपल्या स्नेहवार्ता या शोमध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे नेत्रा वाघमारे. या आपल्या स्नेहालय संस्थेच्या गेल्या अनेक वर्षापासून हितचिंतिका आहेत. नेत्राताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. नेत्राताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, जे आपण सर्व आपल्या वाढदिवसानिमित्त आपण ऐकत असतो. बार बार दिन ये आहे हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकले आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विना वड्डेपल्ली ह्या केंद्र समन्वयिका आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कशा प्रकारे साजरा करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही अतिशय मोलाचे योगदान दिले आहे, त्यांच्या विचारांना त्यांनी उजाळा दिला आहे. तर आज आपल्या सोबत आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विद्यार्थी सार्थक योगेश वाघमारे. चला तर मग ऐकूया त्याच्या शब्दात.
1: माझे नाव सार्थक योगेश वाघमारे, मी कलाम बालभवन येथे शिकतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, पृथ्वी शेक्षाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे हा स्वाभिमानाचा विचार देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वटेगाव येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या साहित्य पोवाडे आणि शायरीतून कष्टकरी, गरीब आणि वंचित समाजांचा आवाज बुलंद केला. फकीराही त्यांची कादंबरी आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. त्यांनी आपल्याला शिकवले की माणूस जन्माने ते नव्हे तर कर्तृत्वाने मोठा होतो. म्हणून शिक्षण घ्या, कष्ट करा आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहा. चला त्यांच्या जयंतीनिमित्त समता आणि माणुसकी स्वाभिमान जपण्याचा संकल्प करूया. जय महाराष्ट्र, जय हिंद.
0: तर मंडळी, आत्ताच आपल्या सोबत होता डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विद्यार्थी सार्थक योगेश वाघमारे. यानंतर आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे रुचा मानुळकर यांचा. यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. रुचाताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, अधीर मन झाले. हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होता. सार्थक योगेश वाघमारे हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विद्यार्थी आहे. त्याचबरोबर आपल्या सोबत आहे याच बालभवन मधील विद्यार्थी स्वराज सागर भोसले. तर आपण ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना दिलेला उजाळा त्याच्या शब्दामध्ये.
1: सर्वांना माझा नमस्कार. मी स्वराज सागर भोसले APJ अब्दुल कलाम बालभवनात येथे शिकत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आदरणीय गुरुजन उपस्थित मान्यवर आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण स्नेहालय संचलित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत. आज त्यांच्या विचारांचा अभिवादन करण्याचा दिवस आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर गरिबी, कष्टकरी आणि वंचित लोकांसाठी आवाज उठवला. त्यांनी आपल्याला शिकवलं की मेहनत करा, शिक्षण घ्या, अन्यायाविरुद्ध उभे राहा आणि प्रत्येक माणसाचा आदर करा. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, पृथ्वी शिक्षणाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. या विचारांचा अर्थ असा की जग पुढे नेणारे हात म्हणजे कष्टकऱ्यांच्या माणसाचे हात. मित्रांनो, आपण अण्णाभाऊ साठेचे विचार पुढे कसे नेणार? आपण मन लावून शिक्षण घेऊ, मेहनत करू, एकमेकांना मदत करू, कोणालाही कमी लेखणार नाही, मुलगा मुलगी असा भेदभाव करणार नाही आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागू. आपल्या समाजात चांगले विचार, चांगले संस्कार आणि माणुसकी रुजवण्याचा प्रयत्न करू. स्नेहालय आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन आपल्याला शिक्षणासोबत चांगले संस्कारही देत आहे. या संस्कारांच्या बळावर आपण अण्णाभाऊ साठे यांचा विचार आपल्या कृतीतून जिजवून ठेवा. चला, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व जण एक संकल्प करूया, शिकू, मेहनत करू, माणुसकी जपू आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचू. धन्यवाद.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होता डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विद्यार्थी स्वराज सागर भोसले. त्याने त्याच्या शब्दामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. त्याने आपल्याला खूप छान ऐकवलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशनची. आज वाढदिवस आहे स्नेहल शिवाजी लवांडे यांचा. स्नेहलताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, छू कर मेरे मन को. हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, परंतु निरोप घेण्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत आणि नंतरच आपण तुमचा निरोप घेणार आहे. तर आज वाढदिवस आहे तृषा राजेंद्र नजन यांचा वाढदिवस आहे. तृषाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तृषाताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. पापा मेरी जान हे ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मंडई। आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं। खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे। त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत। संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत। ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये।
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं। या मालिकेत आजच्या पाहुणे आहेत दिवंगत इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून सौ अनुपमा मुजुमदार। त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख। नगर शहराचा इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
2: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, सरदार आबासाहेब मुजुमदार हे नाव इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातल्या प्रत्येकाला नक्कीच माहिती असेल। पुण्यामधले सरदार आबासाहेब मुजुमदार यांचं खरं म्हणजे जहागीरचं गाव आपल्या नगर जिल्ह्यातलं, नगर तालुक्यातलं वाळकी, आणि हे ऋणानुबंध आजही त्यांच्या नातसून अनुपमाताई मुजुमदार यांनी जपलेले आहेत। आबासाहेबांचा खूप मोठा संग्रह त्यांनी आपल्या अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाला दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं मी आज पुण्यामध्ये त्यांच्या वाड्यामध्ये आलेलो आहे, म्हणजे अगदी शनिवारवाड्याच्या अगदी जवळ। आणि शनिवारवाड्यानंतरचं मला असं वाटतं की पुण्यामधलं सगळ्यात जुनं जर वास्तुवैभव जर कुठलं असेल तर हा कसबा पेठेतला सरदार मुजुमदारांचा वाडा आहे। त्याच्या दर्शनी बाजूला नीलफलक लावलेला आहे, मोठा दरवाजा आहे। आणि आता मी अनुपमाताईंशी संवाद साधणार आहे। तुम्हाला नगरकरांच्या वतीने आम्ही खरं म्हणजे कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी आलो आहोत। आपण सुरुवात करूयात सरदार आबासाहेब मुजुमदारांचा नगरशी ऋणानुबंध कसा जोडला गेला होता याविषयी।
3: आबासाहेबांचं नगरमध्ये जर म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचं ठिकाण हे का घडलं, तर त्यांचे आजोबा चंद्रचूड
2: नेवासाचे
3: आणि ते नेवासे, ते नगर या आसपासच्या जवळच्या प्रदेशामध्ये आबासाहेबांचं पहिलं बालपण हे चंद्रचूडांच्याकडे गेलं आणि त्यामुळे त्यांचा अहमदनगरशी डायरेक्ट संबंध आला।
2: अरे वा, म्हणजे आजोळकडून
3: ते त्यांच्या नगरशी संबंध आहे। आणि त्यांचं शिक्षण हे नगरमध्ये पहिले चौथी इयत्तेपर्यंत झालं आणि अर्थातच सरदार चंद्रचूड हे सरदार, शिवाय आबासाहेब जिथं दत्तक आले ते मुजुमदार घराणं सुद्धा सरदार। आणि त्यामुळे शाळेत जेव्हा ते जायचे नगरला त्यावेळेला त्यांचा पोशाख सुद्धा जरा वेगळा होता, एक वरती ह्याची टोपी, खाली जरा धोतर, वर कोट, हा जरीची टोपी आणि कोट, आणि खाली एक थोडीशी काय म्हणू धोतरासारखं असं काय म्हणायचं त्याला, हा जरीकाटाचा धोतर पण गुडघ्या बरे असा काहीतरी त्यांचा तो पोशाख होता। आणि सांगायचं म्हणजे त्यांना रोज पोचवायला त्यांचं दप्तर घेऊन एक गडी येत असे आणि त्यामुळे एक वेगळा माहोल आबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा त्यांच्या शालेय ह्याच्याविषयी तयार झालेला होता.
2: सोसायटी हायस्कूल मध्ये ते शिकत होते
3: आणि ते सांगायचं असं की लांब कोट या सगळ्यामधला एक महत्वाचा भाग असा की आबासाहेब त्या मुलाला म्हणजे त्यांच्या नोकराला शाळा जवळ आली की ते दप्तर स्वतः घेत असे आणि ते म्हणत असे तुम्ही आता जावा. त्या म्हणजे आपल्या नोकराला सुद्धा ते आहोजाओ बोलत असे आणि ते म्हणायचे तुम्ही आता जावा, मी नक्की शाळेत जातो, तुम्ही काही हे करू नका. आणि ते शाळेत अशा प्रकारे तिथे यायचे आणि मुलांच्यात म्हणजे मुलं त्यांच्यापासून त्यांच्याच वयाची थोडीशी लांब किंवा हवा सरदारांचा हा चंद्रचूडांचा असं करून ते थोडे लांब असलेले पण आबासाहेब इतके त्यांच्यात मिक्स व्हायचे की ते सरदार पण गळून पडायचं आणि ते मित्राचं स्वरूप त्याला यायचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याबरोबर त्यावेळेची सर्व मुलं हुशार होती आणि सरदार की हा भाग त्याच्यात नव्हता. पण तुम्हाला सांगते की त्यावेळेचा मॅट्रिकचा रिझल्ट हा सर्व उत्तम लागला होता आणि त्यांचे वर्ग मित्र कोण कोण होते तर पांडुरंग पटवर्धन, त्याच्यानंतर पोटण्णा बटीन संस्कृत शिक्षण हा आणि बावळे अबैद अली कयुमी मेहरजी सय्या आणि शंकर चौकर हे सगळे त्यांचे वर्ग
2: धर्माचे आहेत
3: आणि सगळे वर्गबंधू होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध होते. आणि त्यावेळेला मॅट्रिकला नगरला 15 मुलं बसली होती, त्याच्यातली 11 उत्तीर्ण झाली आणि हा त्यावेळेचं नगरचं एक रेकॉर्ड होतं आणि म्हणजे वाह वाह होत होती सगळ्यांची. आणि हे सगळेजण एका विशिष्ट लेवलनी नंतर फार मोठे झाले
2: प्रत्येक क्षेत्रामध्ये
3: ते चमकलेले. आता कयुमी हे पर्शियन विषयात फार चांगले गुण घेऊन मॅट्रिकला पहिले आलेले होते. म्हणजे अशा प्रकारचा सगळा माहोल तिथं होता. आता त्यावेळेला काय व्हायचं, आबासाहेब हे हुशार विद्यार्थी होतेच, प्रश्न नव्हतं, पण त्यांचा ओढा हा सगळा खेळाकडे फार होता. म्हणजे तालीम त्यांनी तिथे शिकले.
2: कुठले खेळ आवडायचे
3: त्यांना? ते खेळ शारीरिक व्यायाम सगळे त्यांचे होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्कस इथले खेळ तिथे शिकून घेतले. मलखांब, सिंगल बार, डबल बार हे सगळे खेळ त्यांनी त्या काळात म्हणजे लहान वयात शिकलेले आहेत. आणि राघोबा शेळके पाटील हे त्यांचे तालीम शिक्षक त्यावेळेला शाळेतले होते आणि ते त्यांना फार मदत.
2: शाळेमध्ये तालीम होती सगळीकडे, गल्ल्या गल्ल्यांमध्ये हे सगळं
3: आणि मुलं सुद्धा आवडीने हे सगळे खेळ खेळायचे. त्यामुळे एक जे आरोग्य संपन्न म्हणतात ना ते लहानपणापासून आबासाहेबांच्याकडे होतं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे शाळेत दर म्हणजे शिमगा महोत्सव किंवा शिमगा प्रदर्शन हे नगरमधलं त्यावेळेचं वैशिष्ट्य होतं आणि त्यावेळेला हे सगळे खेळांचं प्रदर्शन केलं जात असे आणि नगरचे प्रतिष्ठित लोक ह्या शाळेतल्या मुलांना बक्षीस देत असत.
2: शिमगा महोत्सव म्हणजे पूर्वी शिविगाळ आणि एकांचं
3: असं होतं,
2: ते स्वरूप नंतर बदललं आणि
3: खेळाचं केलं. म्हणजे एकमेकाला शिमगा ज्याला म्हणतात आणि किंवा ज्या अर्थानं तो शब्द रूढ आहे त्या अर्थानं तो तिथे खेळ्यात घेतला आणि मग हे ते खेळ खेळत असत आणि गावातली प्रतिष्ठित मंडळी या मुलांना हे काही देत असत. आणि शिवाय नगरचं एक सांगायचं म्हणजे मिरीकरांच्याकडे त्यांचं फार जाणं होतं. सरदार मिरीकरांच्या,
2: नानासाहेब मिरीकर, मिरीकर बाबासाहेब,
3: म्हणजे या सगळ्यांशी त्यांचे संबंध फार मिरीकरांशी होते. म्हणजे जरी नंतर ते आठवीला म्हणजे 8व्या वर्षी पुण्यात आले आणि शिक्षणाला खऱ्या अर्थानं ते खरं कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकले आबासाहेब
2: पुण्यामध्ये
3: शाळा नंबर 8 मध्ये होते.
2: ही जी इतिहासाची आवड आहे, गाड्याची आवड आहे, पुस्तकांबद्दल त्यांना विलक्षण
3: प्रेम,
2: तर हे सगळं लहानपणीच नगरमध्ये असताना कुठे रुजलं
3: आपण म्हणायचं की नेहमी म्हणतो बाळाचे पाय पाण्यात, तशाच प्रमाणे तुम्हालाही हे सगळं दिसेल की त्यांनी अनेक बक्षिसं त्या शिमग्या ह्याच्यात मिळवली. आणि ते शेळके पाटील, राघोबा शेळके पाटील होते ना, त्यांनी त्यांना हे सिंगल बार वगैरे शिकवले. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी आणखीन एक गोष्ट नगरमध्ये त्यांना शिकवली की घोड्या पाठीमागं पळायला शिकवलं. त्यामुळं आबासाहेब हे टप टप टप टप चालत
2: असं
3: आणि आरोग्य संपन्न आयुष्य आणि आरोग्याची सरदारकी हे त्यांचं हे होतं.
2: वाळकीचं कसं, वाळकी
3: हे मुजुमदारांचं जागीर गाव. म्हणजे मुजुमदाराने जी शाहू आणि
2: पेशव्यांच्या बरोबरीचं घराणं होतं तेव्हाचं.
3: पेशव्यांच्या पेक्षा आमचं काय झालं, आम्ही अष्टप्रधान मंडळातले मुजुमदार आणि शाहू आणि ताराबाई यांच्यात चाललेली भांडणं जी होती ती मुजुमदारांच्या यांनी पूर्वजांनी म्हणू आपण त्यांच्या मध्यस्थीने ती थोडीशी मिटली आणि दोघांना दोन गाद्या निर्माण झाल्या. तर त्यामुळे काय झालं की आम्हाला एक सगळी मराठी राज्याची महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळून गेले आणि म्हणून आम्हाला मुजुमदार मजमू या शब्दापासून आम्ही मुजुमदार आणि खरं तर आम्ही प्रभुणे वर का लोणी भपकरचे आम्ही प्रभुणे आहोत आम्ही मुजुमदार नाही खरं पण मजमू वरून आम्हाला मुजुमदार म्हणू लागले म्हणजे कामामुळे मिळालेलं टायटल असं म्हटलं तर काही चूक होऊ नये. त्यानंतर तुम्ही आता प्रश्न जो विचारला की इतिहासाचं त्यांना का बरं वेड लागलं तर त्यालाही कारण चंद्रचूड आहेत त्यालाही कारण मुजुमदार आहेत कारण आबासाहेब स्वतः हे इथं दत्तक आले हे घराणं मुळात सरदारांचं आणि आबासाहेबांची ज्या आई होत्या लक्ष्मीबाईंनी त्यांना दत्तक घेतलं त्या यांची चंद्रचूडांची बहीण आणि चंद्रचूडांनी पारख करून आबासाहेबांना इथं आणलं आणि ते करत असताना इस्टेटीचे ज्या वेळेला व्यवहार आबासाहेब पाहायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला इतिहास आहे आणि आपल्याला मोडी उर्दू येणं मोडी आणि फारसी येणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्यांनी नगरमध्ये हा फारसीचा सगळा आणि ह्याच्यामध्ये अभ्यास केला आणि चंद्रचूड हे अत्यंत यामधले निष्णात होते त्यांनी आबासाहेबांचं बालपण हे अत्यंत संस्कारित केलं असं आबासाहेबांनी लिहिलंय की मामानी जर मला या सगळ्या गोष्टीची आवड लहानपणापासून लावली नसती तर अनेक सरदार मुलं ज्या पद्धतीत वागत राहिली हे करत राहिली त्यातला मी एक झालो पण माझ्यावर मामानी आणि नंतर स्वतः आजोबांनी इतके चांगले संस्कार केले की त्यामुळे त्यांना इतिहासच आणि गाणं का तर स्वतः चंद्रचूड हे सतारिस्ट उत्तम सतार वाजवायचे आणि नगरला देशपांडे नावाचे एक वकील होते. आता मी नुसतं म्हणते बाई गुलाबबाई नावाच्या होत्या तर त्या गायच्या आणि आबासाहेब त्या गाण्याला वगैरे जायचे आणि नगरमध्ये सतार यांनी शिकवली त्यांना कुणीही वाद्य शिकवलं नाही. आबासाहेब हे कुठल्याही गुरुकडून त्यांनी दीक्षा घेतली का कशाची

0: सुरसिंगर, त्याच्यानंतर स्वरवहार, बिवीण, बिना बिन म्हणत ते रुद्रवीणा, अशा आणखीन त्यांना योगिनी जोगळेकरांच्या म्हणजे गायिका ते योगिनी जोगळेकरांच्या आजोबांनी एक मोठीच्या मोठी अशी मंडळ दिले, स्वरमंडळ 5 किलो आहे आणि ते इतकं सुंदर आम्ही जपून ठेवले आणि आबासाहेब स्वतः ते वाजवायचे. आणखीन एक सांगायचं म्हणजे की ते संगीताकडे कसे वळले, तर मुजुमदार गाण्याला संगीत होतं का तर नाही, पण चंद्रचूडांनी जे त्यांच्यावर संस्कार केले संगीताचे त्यातून ते आले, कारण मामा आणि आजोबा हे उत्तम वाजवत असत. आणि त्यांचे मामा पोहरीकर म्हणून होते, ते कोल्हापूर संस्थानात मात्र गायक होते, राजगायक होते, म्हणजे
1: दरबारामध्ये
0: नाही म्हणजे ते कुठले आईकडचे म्हणजे जनक घराण्यात, म्हणजे ते संगीत हे त्यांच्यात हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. मुजुमदारांच्यात संगीत होतं का तर नव्हतं, पण आबासाहेबांच्यामुळे मुजुमदारांच्यात संगीत आलं असा तो भाग होता.
1: आणि पुण्यात आल्यावर त्यांच्या खरं कलेला, त्यांच्या व्यासंगाला,
0: हा कारण काय झालं, वातावरण तसं होतं, या 8 नंबर शाळेमध्ये होते. त्याच्यानंतर 1905 त्यांचे जे आजोबा होते त्यांचं निधन झालं आणि त्यामध्ये घटना अशी घडली की चंद्रचूडांचा कारभार आणि मुजुमदारांचा कारभार हा दोन्ही संस्थांचा कारभार त्यांना सांभाळावा लागला. आणि यामध्ये शेवटी त्यांच्या मामांनी अट घातली की मुजुमदारांचा कारभार आता तुमचा तुम्हाला सांभाळावा लागेल. आणि तेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये ते शिकत होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं 1 वर्षच आता तुम्हाला शिक्षण मिळेल, इथून पुढे तुम्हाला तुमच्या इस्टेटीचा किंवा तुमच्या संस्थेचा संस्थानाचा कारभार पाहावा लागेल. आणि मग तेव्हापासून आबासाहेबला मुजुमदार घराण्याचा संस्थांचा कारभार बघू लागले.
1: लहान वयात
0: जबाबदारी पडली आणि दोन्हीकडची पडली, म्हणजे चंद्रचूडांच्याकडची पडली कारण त्यांच्याकडे कोणी एवढं मोठं नव्हतं आणि मामाही गेले आणि आजोबाही गेले आणि नंतर ती जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. आणि आमची तर ते इथं दत्तकच आले होते, त्यामुळे आईंना मदत करणं त्यांचं काम होतं. आणि त्यांची मुंज या वाड्यामध्ये झाली आणि त्याचं मोठं म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड आम्ही जपून ठेवले, ते त्यांच्या आजीच्या नावानं काढले की माझा नातू अमुक अमुक त्याचा इथं हे होतो आहे. ते जसजसे संगीताचा अभ्यास करू लागले ते गुरु शिवाय केलं म्हटलं तर काही चुकणार नाही, कारण त्यांनीच लिहिले की पुस्तकावरून मी संगीताचा अभ्यास केला, संगीतावर संशोधन केलं. त्यांचं एक संशोधन अत्यंत प्रसिद्ध आहे की त्यांनी 1 तारीवर यमन राग 6 महिने त्याच्यावर रियाज करून वाजवला आणि हे पाहण्यासाठी दूरदूरचे लोक येत होते. थोडस आपण म्हणू की अविश्वसनीय वाटावी अशी गोष्ट आहे की 1 तास आणि यमनरागाचे सगळे सूर वाजवायचे, हे थोडस अविश्वसनीय वाटलं तरी ती गोष्ट खरी आहे, कारण आबासाहेबांनी नंतर आपले सीव्ही रामन आणि विश्वेश्वरय्या यांना सांगितलेली आहे की मी किती तास रियाज करत होतो आणि मला एक एक स्वर हा करण्यासाठी किती कुठं प्रेशर द्यायला पाहिजे तारेवर की कुठला स्वर निघेल हे फार कष्टाने करावं लागलं, पण त्या मेहनतीला माझ्या यश आलं आणि मला ते हे झालं. आणि मग दूरदूरचे लोक येत होते आणि स्वतः सी व्ही रामन हे बिन वाजवणारे तज्ज्ञ होते त्याच्यातले, त्यांना तो कान होता आणि त्या केवळ ते पाहा म्हणजे कसे बुवा आबासाहेब हे करतात म्हणून पाहण्यासाठी विश्वेश्वरय्या आणि ते आपल्या घरी आले होते
1: या वाड्यामध्ये.
0: म्हणजे मी घरी जेव्हा म्हणते तेव्हा याच वाड्यामध्ये. आणि त्यानंतर संगीताकडे जेव्हा ते वळले त्यावेळेला ते MLA MP हे ब्रिटिशांच्या काळात झालेले होते आणि संगीताची आवड त्या काळातही संगीताचे सूर त्यांनी जोपासले, तसे इतिहास संशोधनात सुद्धा त्यांनी मौलिक भर घातलेली आहे. बरं का, त्यांच्या इतिहास संशोधन म्हणजे त्यांनी वाचलेले पेपर, त्यांनी केलेलं संशोधन याच्यावर शेवटी मी पुस्तक निर्माण केलंय, इतकं त्यांनी त्याच्यामध्ये आणि येणाऱ्या अनेक संशोधकांना वाटा दाखवून ठेवल्या. एवढं मोठ्या प्रमाणात संशोधन
1: पहिलं नाव म्हणजे आबासाहेब मुजुमदार. कुठल्या कुठल्या मला जरा एखादं वानगी दाखल काही संशोधन त्यांनी कुठल्या कुठल्या विषयांचं केलं होतं किंवा
0: इतिहासामध्ये केलेलं. आणि इतिहासामध्ये त्यांनी नगरच्या दोन तीन गोष्टीमधले त्यांनी मोठं हे केलं. त्याच्यानंतर त्यांनी जिजाबाईंच्या एका पत्रावर केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी पेशव्यांनी एक काव्य केलं होतं त्याच्यावर पण संशोधन केलं, काही मूर्तींच्यावर संशोधन केलं आणि पुण्यामधल्या तर हरेक गोष्टीवर संशोधन केलेलं आहे. म्हणजे आमच्या शेजारी इथं केदारेश्वर आहे त्याच्यावर 23 पानी त्यांनी संशोधन म्हणजे मोडी पत्र वाचून संशोधन केलेलं आहे. म्हणजे त्या स्वतः पेशव्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण त्यांनी मात्र त्या आकलन करून दाखवल्या. संगीता त्यांचा श्वास होता आणि इतिहास अभ्यास त्यांचा प्राण होता. बरं,

0: दोन्हीतही त्यांनी समतोल साधला आणि पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या 300 पेक्षा जास्त संस्थांचे ते ट्रस्टी होते.
1: एकावेळी एवढ्या
0: आणि सगळीकडे उपस्थित. म्हणजे खरोखर हा माणूस काय म्हणू त्याला, सुपरमॅन आत्ताच्या भाषेत म्हटलं तर वावगं ठरू नये.
1: आणि सगळ्या संस्थांनी मला वाटतं शतकोत्तर कामगिरी केलेली
0: आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्हाला अगदी सांगते, सारसबाग, सारसबागेमध्ये आबासाहेब 50 वर्ष सरपंच म्हणून काम करत होते. ट्रस्टी बदलले पण आबासाहेब त्यांचं हे. आणि त्या काळात त्यांनी ते गणपतीचा हॉल तयार केला, पर्वतीबद्दल माहिती लिहिली, संशोधन केलं. सांगायचं कारण म्हणजे गव्हर्नर आल्यानंतर त्या गव्हर्नरांच्या म्हणजे लेडी गव्हर्नर पण होत्या, पण त्या काळात अशी परिस्थिती होती की कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं नाही. पण आता हे म्हणायचं कसं त्यांना,
1: स्त्रियांना
0: दर्शन नाही, हे लेडी गव्हर्नरना कसं सांगायचं बुवा. तर आणि आबासाहेब यांची इंग्लिश मध्ये फ्लुएन्सी होती, ते सगळ्यांनी आबासाहेबांना म्हटले की आबासाहेब काहीतरी निपटून न्या बुवा, कारण संस्थांचे लोक काही हे करू शकणार नाही. तेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की आमचा देव असा आहे आणि याच्यामध्ये पुरुषांनी जायचं असतं आणि स्त्रियांनी शक्यतो ते अवॉइड केलं तर बरं असतं, असं काहीतरी मोजक्या आणि रुजू भाषेत त्यांना समजावून सांगितलं. आणि द लेडी गव्हर्नर अग्रीड अँड शी थँक मिस्टर मुजुमदार. म्हणजे असं तिनं लिहिलंय त्याच्यामध्ये की मिस्टर मुजुमदार गाईडेड मी अबाउट कार्तिक स्वामी.
1: इथे पण बऱ्याच मैफिली झाल्या असतील.
0: आणि संगीताचा मैफिली होण्याचं कारण त्यांचं संशोधन आणि त्यांचा स्वतःचा तो ध्यासच होता. यामध्ये तुम्हाला जर मी नावं सांगितली तर आता खरं लोकांना आश्चर्य वाटावीत, कारण ही सगळी माणसं साधी आणि पर्वता एवढी त्यांची कामगिरी. त्याच्यामध्ये पहिलं नाव मी तुम्हाला सांगित, बडे गुलालाम अली खान, केसरबाई केरकर, मोगूबाई कुरडीकर, शांता आपटे, भास्कर बुवा बखले, मास्तर कृष्णा, किती नावं तुम्हाला मी सांगू
1: शकते
0: सगळे. आणि गायचे आणि भीमसेन जोशी पहिल्यांदा ज्यावेळेला धारवाड वरून किंवा कर्नाटकातून म्हणून जेव्हा आले पुण्यात, मी स्वतः याला साक्षी आहे कारण मी त्याच्यावर हे लिहिलेलं आहे पुस्तक. तर मी जेव्हा अण्णांना म्हटलं की तुम्हाला आमची मैफिल आठवते का, तर म्हटले का नाही आठवणार, मी तुटका फाटका, मी सरदार घराण्यात आलो, अनुपमा तुमच्याकडे पांढरी स्वच्छ म्हटली बैठक होती आणि माझे असा घोळदार माझा विजार आणि खालच्या बाजूला ती काळी झालेली, अशा अवस्थेत मी हे करून इथं आलेलो. आणि जेव्हा मी पाहिलं हे सगळं त्यावेळेला मला पाय ठेवायची तिथं लाज वाटली. पण एक सांगतो म्हटले, अनुपमा तुडुंब भरलेला तुमचा हॉल आणि बाहेर न दिसणारी माणसं हो म्हणे, ह्या हिराबाई, त्याच्यानंतर मोहनबुवा कर्वे, त्याच्यानंतर थिरप्पा, ही माणसं समोर बसलेली, योगिनी जोगळेकर, ही माणसं सगळीच समोर. आणि आपण आता गाणार, मला दडपण आलं होतं कारण म्हटले माझी मराठी ही काय म्हणायचं कानडी मिश्रित अशी हेलाची होती आणि त्यावेळेला हे होतं. आणखीन सांगतो म्हटले की आबासाहेबांनी माझी ओळख करून दिली कारण अजून मी परिचित नव्हतं पुण्याला. त्यांनी सांगितलं की अब्दुल करीम खा याच गादीवर गायले, सवाई गंधर्व याच गादीवर गायले आणि आता तुम्ही त्यांचं शिष्य म्हणून याच गादीवर गाता, असं अनुपमा त्यांनी मला सांगितलं. मी ताबडतोब आधी त्या गादीवरनं उठलो, बाजूला झालो, आधी त्या गादीला प्रणाम केला, जिथं भास्कर बुवा बखले बसतात त्या तुमच्या खांबाला प्रणाम केला आणि मी आबासाहेबांना नमस्कार करून बसलो. गाणं रंगलं का नाही रंगलं ते त्यांनी ठरवायचं होतं म्हटले. आणि गाणं रंगलं कारण जाताना आबासाहेब म्हणाले, नाव का मावशील हो,
1: हे आबासाहेबांची पावती मिळाली त्यांना.
0: स्वतः पंडित रविशंकरांचं पण आपल्याच कडे पहिल्यांदा सतार वादन झालं आणि त्या सर्वांचे फोटोग्राफ झाले. आणि मला स्वतः हा बहिणी सांगितलं, केसरबाई केरकरांना आम्ही खरं बघायला आलो होतो कारण गाणं करण्याइतकी आमची हे नव्हतं, मी आणि श्रीराम पुजारी. आणि तुमच्या तिथं एक झाड होतं म्हटले, त्या झाडाच्या तिकडच्या बाजूला कठड्यावर बसून आम्ही सुरश्री केसरबाईंचं गाणं ऐकलं आणि प्रीतम सैया हे त्यांनी गायलेलं गाणं मला अजून आठवतं म्हटले. आणि काय तो माहूल, काय ती समोरची माणसं. आणि फक्त तुला सांगतो माईक नाही म्हटले अनुपमा, माईक नाही, फक्त तबला पेटी आणि पाठीमागे दोन तंबेवर याच्यातही गाणी होत होतं. आणि पहाटे 3 गाणं संपलं म्हटले. आणि ज्यांना गाण्याची आवड होती ते शेवटपर्यंत थांबायचे, नाहीतर मध्यंतर झालं की कॉफी पिऊन झटकायचे आणि नंतर जे गाणं तुमच्यात रंगायचं त्याला तोड नसायची म्हटले. मी त्याचा साक्षीदार आहे. थिरकवांचा तबला तसाच झाला, आबासाहेबांनी सोलो वादनाला प्राधान्य दिलं. त्यांचं म्हणणं असं की गायन नृत्य लावणी हे सगळे संगीताचेच भाग आहेत आणि मग एकाला कमी आणि एकाला हे होऊ नये आणि त्या काळात संगीताचे कान होते लोकांना आणि वादनाला इतकं महत्व दिलं नव्हतं. पण भास्कर चंदावरकरांनी मला सांगितलं की पुण्यात सोलो वादन जर कुणी रुजवलं तर आबासाहेबांनी आणि लोकांना संगीताकडून वादनाकडे वळवलं आबासाहेबांनी. हा कारण रविशंकरांचे सोलो सतार तुमच्याकडे झाली, थिरकवांचा तबला झाला, घोरपडकरांचं मृदंग झालं, हे सगळे म्हटले आणि रोहिणी भाटेंनी मला सांगितलं माझा पहिला नाच तुमच्याकडे झाला.
1: आणि हे कुठे असायचं?
0: वरती माझ्याकडे, मी हॉल आहे दाखवते आणि अजूनही तो त्या स्थितीत आहे बर का. कारण जेव्हा भीमसेन माझ्याकडे आले त्यावेळेला म्हटले फक्त आबासाहेब नाहीतर माहोल तोच आहे सगळा.
1: तुम्ही जपून ठेवलंय
0: हो. आणि मी म्हटलं माहोल तोच आहे तर एक दोन गाणं म्हटलं तुम्ही का नाही तुम्हाला त्या माहोल मध्ये एखादा स्वर आम्हाला सुद्धा ऐकवावा असं वाटत. ते म्हटलं तुम्हाला काय खांब ऐकतील इथले म्हणजे असं तो सर्वांना परिचित असलेली गोष्ट होती. त्यामुळे आमच्याकडे या सगळ्यांची गाणी झाली. आणखीन सांगते एक प्रयोग असा झाला की आबासाहेब उत्तरेमध्ये हे ज्या ज्या वेळेला अधिवेशनासाठी संसदेसाठी ह्याच्यासाठी जायचंय कारण गव्हर्नर तिथं असायचे त्यावेळेला आपल्या बरोबर इथले जे प्रसिद्ध गवई होते ते तिथं घेऊन जायचे आणि गणपती उत्सवात उत्तर प्रदेश मधले गवई आमच्याकडे गायचे. म्हणजे ही जी
1: आदान प्रदानाची
0: आणि संगीताचे बार बॅरियर्स त्यांनी खोडून काढले ह्याचं एक सुंदर उदाहरण जायचं म्हणजे लता मंगेशकरचे वडील दीनानाथ मंगेशकर हे आबासाहेबांच्या बरोबर तिकडे गेले होते आणि त्यांनी दिव्य स्वातंत्र्य लहरी असं गाणं काढलं. आबासाहेबांना धडकी भरली कारण सगळं ब्रिटिशांच्या समोर पण ब्रिटिशांना मराठी ते कोण समजावून सांगणार. त्यामुळं त्यांना तो दम त्यांच्या मूर्छना ताना आणि दमछाक यांनी ते प्रभावित झाले आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या पुस्तकात ज्याचा मी उल्लेख केलाय तसं त्यांना सोन्याचा कमळ देऊन त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने आणि त्याचा सगळा पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. दीनानाथांना लिहिलेले पत्र कोण कोण आलं कालीबारीत कसं गाणं रंगलं मग मास्तर गेले मग वजेबुवा गेले म्हणजे ही सगळी माणसं त्यांच्या बरोबर जाताना ते घेऊन जायचे आणि तिकडची माणसं नंतर आमच्याकडे गणपतीत घ्यायची असं जे सुंदर मिलाप झाला उत्तरेतला आणि आमच्याकडच्या गायकांचा त्याला तोड नाही. हे आबासाहेबांचं लावणीवर बंदी आणली सरकारनं त्यावेळेला आबासाहेबांनी पहिला उच्चार असं केला की कुठल्याही संगीताच्या प्रकारावर म्हणजे लावणी नव्हे कुठल्याही संगीताच्या प्रकारावर बॅन आणणं बरोबर नाही. हार्मोनियमवर बॅन आणलं त्यांनी ते स्वतः त्या पाबळकरांच्या पाठीमागे उभा राहिले. लावणीवर बॅन आणला त्यावेळेला ते म्हटले तळागाळात जर गोष्टी जायच्या असतील तर त्या लावणी माध्यमातूनच जातील कारण लावणी माध्यम तळागाळातल्या समाजाशी एकरूप होण्याचं साधन आहे लोककला आहे आणि ती जोपासली गेली पाहिजे. आणि आर्यन टॉकीजमध्ये स्वतः जायचं यल्लूबाईचं गाणं ऐकायचंय आणि तमाशाचं ते स्वतः अध्यक्ष होत बाई यल्लूबाई आमच्याकडे गायल्या. आणि म्हणजे माझ्या सासूबाई वगैरे सांगतात जरी त्या लावणी गायिका होत्या तरी आपल्याकडे बैठकीची लावणी करताना त्यांच्यात तो खानदानीपणा होता. बाई सुंदराबाई गात असताना वरती असं मान करत नसत म्हटल्या कारण इतकी प्रतिष्ठित मंडळी समोर राहत असत. रँगलर रफू परांजपे सुद्धा त्या लावणीच्या ह्याला असत बाई अल्लूबाईंच्या ह्याला असत असत. आणि बाई अल्लूबाईंचं हे मी याच्यात घेत होते पण मला त्या म्हणजे असं बोलू शकत नव्हत्या आणि अगदी वृद्धावस्थेत होत्या ज्या वेळेला मी पुस्तक काढलं. पण आबासाहेबांना त्या बामण म्हणायचे म्हणजे बामण हा त्यांनी ब्राह्मण किंवा जातीवाचक नव्हता बरं. त्या बामणाची तू कोण हा शब्द मला सुद्धा विचार. हा आणि बाई सुंदराबाईंचे तब्बलजी होते धम्मन का ते आबासाहेबांना देव माणूस म्हणायच. म्हणजे मी तुम्हाला किती आठवणी सांगू आणि काय काय सांगू सांगा.
1: तुम्ही सगळं जपून ठेवलेलं आहे आणि हे खरंच सांभाळणं अवघड असतं. तुमच्याकडे एखादा मोठा हिमालयासारखा माणूस होतो आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व असेल त्यांची आठवणी असतील त्यांनी जमा केलेलं सगळं विचारधन असेल सुसंस्कृतपणा असेल त्यांनी सांभाळलेली नाती असतील. तर आबासाहेबांचं तुम्ही तर 300 संस्थांशी ऋणानुबंध होते त्यापेक्षा जास्त असतील तर हे सगळं तुम्ही कसं आता मॅनेज करता?
0: आता मी मॅनेज करते आधी एक मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते. हे सगळं क्रेडिट माझ्या दादासाहेब नावाचं आहे आबासाहेबांचा जे चिरंजीव होते माझे चुलत सासरे आमचं एकत्रच कुटुंब आहे तर त्यांना हे सगळं क्रेडिट आहे. त्यांनी त्यांचा कागद आणि कागद जपून ठेवला आणि म्हणून मी माझ्या रिटायरमेंट नंतर हे काम करू शकले. मी त्याच्यात झोकून दिलं आणि त्याला कारण काय झालं माहितीये का तुमच्या नगरचेच आपले दीक्षित राजा दीक्षितांचे वडील मश्री दीक्षितांनी मला याद घातलं. अनुपमा उगीच काहीतरी सकाळमध्ये दोन शब्द लिहू नको आज काय यांचा जन्मदिवस आहे आज काय यांचं हे हे सगळं डॉक्युमेंटेशन जरूर आहे आणि ते करणं काम आहे. कुणीतरी ते केलं पाहिजे झोकून देऊन आणि त्या दृष्टीने हे अभ्यास कर. आणि म्हणून आम्ही त्याकडे वळले. आणि त्यानंतर 2000 साली 1986 साली त्यांची जन्मशताब्दी झाली तेव्हा आम्हाला काही कारणाने स्मृती ग्रंथ करता आला नाही, पण त्याच्यानंतर मात्र आम्ही तो केला. आणि त्यांची 3 पुस्तकं त्यावर केली. एक त्यांचं चरित्र झालं, एक त्यांचं संगीताचं स्वरसंगीत सरदार म्हणून झालं, आणि दुसरं त्यांनी ऐतिहासिक त्यांचे लेख नावाचं हे केलं. आणि हे जे त्यांचे 300 ह्याचे ट्रस्टी हे होते त्या सर्वांची माहिती आता काही त्यातले संस्था नाहीच आहेत, पण या काही तुम्हाला दिसतील. उदाहरणार्थ देशस्थ ऋग्वेदी, PYC ग्राउंड, त्याच्यानंतर सारसबाग, कसबा गणपती ट्रस्ट, म्हणजे हे काही एक ठराविकच संस्था आता राहिलेत. आणि आबासाहेबांना धर्मादाय आयुक्त विचारायचंय, आबासाहेब आज कोणत्या संस्थेच्या नात्यानं तुम्ही आज माझ्याकडे आलात, बर का? म्हणजे इथपर्यंत त्या गोष्टी अशा व्हायच्या. खरं सांगू का, तुम्ही म्हणता तसं हिमालया एवढा कार्य करणारा माणूस माझ्या घरात जन्मला हे आमचं भाग्य आहे की. आणि मग त्याला न्याय देणं, त्याच्या कार्याचं जतन करणं हे या घरातली सून म्हणून मला असं वाटलं की आपलं काम आहे आणि ते आपण काम केलं पाहिजे. या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघितलं आणि हे सगळं माझ्या सासऱ्यांनी घरात जपून ठेवलं होतं, त्यामुळे त्याच्या सत्यतेमध्ये शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. कुणीही मला विचारलं ना तर हे तुम्हाला कुठून मिळालं, तर आज माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी ओरिजिनल कागद आहेत. म्हणजे इथपर्यंत माझ्या सासऱ्यांनी त्याची खबरदारी घेतली.
1: तुम्ही कुटुंबासाठी तर त्यांनी मोठं योगदान दिलं, पण पुण्यातल्या इतिहास संशोधनाला चालना देण्याचं काम, ते रुजवण्याचं काम, ते मंडळ मोठं करण्याचं काम देखील आबासाहेबांनी केलं. त्यामुळे एक पिढी पुढची तयार झाली, त्याच्यानंतर अनेक नवीन संशोधक त्यांना प्रेरणा मिळाली आणि आजही पुणे दबदबा टिकून आहे या क्षेत्रामध्ये. मला सांगा इतिहास संशोधकांपैकी कुणाकुणाशी त्यांचे जवळ.
0: इतिहास संशोधन मंडळात हे अप्पा बळवंत चौकातले मेंदळे सर, खंडेराव मेंदळ, त्यांच्या घरी आवासात सहज गेलेले असताना राजवाडे, तो फोटो आहे बरं आपल्याकडे वरती, राजवाडे त्यांना तिथे गाठ पडले. ते म्हणले आवासाहेब इतकं तुम्ही काम करत असता मंडळासाठी का नाही कर. आणि मग ते त्यांना आप्पा यांना खंडेरावांना म्हणाले हे बघा आजपासून आबासाहेब आपले सभासद बरं, आणि सभासद नंबर 10 आहे. आणि तेव्हापासून ते त्याचे इतिहास मंडळाचे हे आहे. स्वतः MLA MP होते, त्यामुळे पूर्ण ब्रिटिश लोकांचे येणं जाणं मंडळात सुरू झालं. स्वतः सरदार होते, त्यामुळे सरदार असं यांनी आपापली कागदपत्र काही अमूल्य चीज गोष्टी या सर्व या सरदारांनी या मंडळाला देणगी दाखल दिल्या. आणि केवळ आबासाहेब तिथं आहेत म्हणून, म्हणजे तिथलं जे तुम्हाला चित्रकलेची चित्रशाळा दिसेल किंवा वस्तू संग्रहालय दिसेल याच्यात आबासाहेबांचा 90% वाटा आहे. आणि मंडळामध्ये झाडलोट करणं, पाणी भरणं हे सगळी कामं स्वतः गाडीत न यायचे बर का, पण मंडळाला गाडी दिली काही कामानं जायसाठी तर चालत घरी यायचे. ज्या वेळेला ते सारसबागेत संस्थांमध्ये होते तर त्यांना टांगा घेऊन आले, सरपंच होते ते, म्हणजे प्रमुख विश्वस्त होते, तर टांगा घेऊन आले तर 2 रुपये टांग्याचं बिल संस्थेकडून घेण्याची हे होती. आणि ते स्वतः चालत आले तर ते 2 रुपये जमा करत असत. आणि तो क्लार्क इतका महत्वाचा, त्यानंही लिहिलं आबासाहेब चालत आल्यामुळे दिलेले 2 रुपये जमा केले.
1: एवढी प्रामाणिक माणसं
0: आणि त्याचे डॉक्युमेंट आहे तिथं. म्हणजे का संस्था मोठी होतात तर अशी सुंदर विचाराची आणि सुंदर आचाराची माणसं असतात, म्हणून संस्था मोठ्या होतात आणि टिकतात त्या आणि नावारूपाला येतात. आबासाहेबांच्या बरोबर गह खरे काम करत होते. आबासाहेबांच्या बरोबर राजवाडे तर होते, पण काही कारणांनी नंतर राजवाड्यांचं हे झालं आणि ते पुण्यावरून तिकडे
1: धुळ्याला गेलं.
0: त्याच्यानंतर आबासाहेबांच्या हाताखाली PhD करणारी काही मुलं होती ती तिथं होती. असे अनेक लोक तुम्हाला तिथं नावे दाखल देता येतील. आणि मुख्य म्हणजे आबासाहेबांचे दुसरे जे चिरंजीव होते छोटे, ते पुरातत्व खात्याचे डेक्कन कॉलेजमधले प्रोफेसर होते, त्यामुळे नंतर सुद्धा या गोष्टी त्यांनी सुद्धा जपल्या सगळ्या आबासाहेबांच्या या गोष्टी. आणि आज इतिहास मंडळाचं तुम्ही पाहिलं की सुंदर आता हे झालंय. परवाच त्यांच्या हॉलचं रिन्युएशनही सुरू झालंय. माणसं काय फाउंडेशनचा दगड असतात आणि हे अशी माणसं असतात. सांगायचं कारण म्हणजे आबासाहेब हे शेजारी असलेल्या भरतनाट्य मंदिरचेही अध्यक्ष आणि इतिहास मंडळाचे अध्यक्ष
1: आणि तुम्ही
0: लिहून ठेवलाय. तर हे मला GT कुलकर्णीने सांगितलं. ते म्हटले तुला एक गंमत सांगतो, आबासाहेब का रागानं लाल झाले मी पाहिले. एरवी आबासाहेबांना लोक रुजू शांत स्वभावाचा म्हणजे संस्कारी असा एक लोक ओळखत होते, पण मी आबासाहेबांचा राग पाहिला. म्हणजे आधी तोच मला सांगा, कारण हे मला नवीन आहे की आबासाहेब रागवले कोणावर. तर ते म्हणाले की तिथं वग होता एक चालू भरतनाट्य मंदिर मध्ये, आणि तेव्हा भिंत नव्हती, एक कापड आहे होतं म्हटलं, आणि ते वग सगळा इकडच्या लोकांना ऐकू यायचा. आणि इथं म्हटलंय त्यावेळेला पीएचडी करणारी मुलं 12-12 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचं, पेट्रोमॅक्स असायचं, अभ्यास करत बसलेली असायचे म्हटले. आणि मी स्वतः मिलिटरी मधला रिटायर्ड आहे असल्यामुळं मला जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे हे होते. मी काय केलं म्हटले, उठलो घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की बाबा इथं हे बंद तरी करा किंवा यांच्या आवाजावर काही नियंत्रण आणा. अध्यक्षांना म्हणजे तिथल्या ह्यांना अध्यक्षांना भरतनाट्यच्याही ती कॉपी दिली. दुसऱ्या दिवशी आबासाहेब 9 वाजताच हजर झाले म्हटले याच्यामध्ये इतिहास मंडळात. आणि ते म्हटले जी टी कुलकर्णी कोण आहे तो? तर गणेश नावाचा तिथे शिपाई होता, सगळं शिपाई कम क्लार्क कम. तर तो वरती म्हटला की तो खऱ्यांच्याकडं ते काही फारसी शिकायला येतात. हो का म्हटले, आहेत का आता? हो आहेत, बोलवा खाली. ते म्हटले की अहो तुम्ही काल तक्रार केली. तर म्हटले मी आबासाहेबांना नमस्कार केला म्हटले. पहिले मी काय सगळेच आधी आबासाहेबांना नमस्कार करायचे गेल्या गेल्या. तर ते म्हटले आबासाहेबांना मी नमस्कार केला. काय म्हणे तुम्ही तक्रार केली माझ्या कानावर तरी घालायची? तर ते जी टी इतके बाबडे, ते म्हटले की मी अध्यक्षांच्याकडे कळवलं. ते म्हटले अहो इतिहासाचा उत्सव मीच अध्यक्ष आणि त्या भरतनाट्य मंदिरचा मी अध्यक्ष. म्हटले आबासाहेब मला अजिबात माहिती नाही. इतके आबासाहेब रागवले म्हटले माझ्यावर. आणि म्हटले पुन्हा असं काही केलं संगीत आहे म्हटले, एक दिवस जरा काही लावणीसारखा सूर आला ना तर तुम्ही माझ्या वाड्यावर अभ्यासाला या, पण संगीत थांबवू नका म्हटले. कारण सामान्य लोक तो वग ऐकत असतात आणि कमी पैशात असतं म्हणून बैठकीत बसलेले असतात आणि त्यामुळे शिट्या ऐकू येतात म्हटले. म्हणजे हे किती
1: फार मोलाचं
0: योगदान दिलेलं आहे त्याच्यात. त्यानंतर तिथं बम पुरंदर ना कायमस्वरूपी नोकरीत घेत असताना दत्तो वामन पोद्दार आणि त्यांच्या दोघांच्या जरा झटापट झाली. तेव्हा सगळे म्हणाले काय नाही दत्तो वामन पोद्दारांचं ऐकून घ्यायचं. आबासाहेब अत्यंत शांत होते, बोलत फार नव्हते, पण नंतर सभेमध्ये ते सांगायचे. तर दत्तो वामनांना यांना 100 रुपये पगार केला यांना बमना. तर ते म्हणाले अहो इतका पगार देणं शक्य का मंडळाला? तर ते म्हटले की ते तरुण आहेत, त्यांचा खर्च चालला पाहिजे, दाढीला पैसे पाहिजेत, कपडे धुवायला पैसे पाहिजेत, ते कसं करतील बरं का? तर दत्तो वामन म्हटले काही नाही, त्यांना काय पगार व्हायचं नाही, त्यांना म्हणून जमत असेल तर या नाही तर येऊ नका. तर आबासाहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं हे येतील म्हणजे बम इथं येतील, काम करतील आणि ते काम सुरू करतील आणि संशोधन शिवछत्रपतींच्यावर इथं सुरू राहील आणि पगाराची जबाबदारी इतिहास मंडळाची बरं का. हे सगळं झाल्यावर खरे वगैरे म्हणाले आपण फार रिस्क घेतो असं वाटत नाही का आबासाहेब? ते म्हटले की आपण भांडायला लागलो ना लोकांच्या समोर विश्वस्त तर समाजामध्ये एक वेगळा आवाज जाईल. आणि मग त्यानं होईल काय म्हटले की समाजाचा आपल्याकडं देणगी देण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोन असा होईल की यांच्यातच यांच्यात भांडणं आहेत तर लोकांनी कशाला यांना देणग्या आणि हे द्यायचं. तेव्हा लक्षात ठेवा आपली भांडणं ही समाजात जाता का म्हणे आपल्या आपल्यात करायची. आणि दत्तो वामनांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, त्यांचा राग आपोआप थंड होतो. युनिव्हर्सिटीत गेलं की ते चांगले शांत असतात म्हणून, कारण ते नंतर युनिव्हर्सिटीतच जात होते. मग सगळं आबासाहेबच बघत असा ऐकतो इतिहास मंडळातलाही किस्सा आहे.
1: आणि अनुभवतही तुम्ही सगळं हे त्यातलं बरंच नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला देऊ केलेलं आहे. एक मोलाचा ठेवा त्यानिमित्ताने नगरमध्ये आलेला आहे. वाळकीला तुम्ही जहागिरीचा उल्लेख केला, नगरशी ऋणानुबंध कसे नंतर म्हणजे लहानपण तर नेवासा नगर मध्ये गेला पण नंतर कधी त्यांची आठवणीमध्ये कुठे नगरचा उल्लेख आलेला आहे?
0: कायम आलेलं आहे. नगर हे आबासाहेबांचं पहिलं प्रेम होतं लक्षात बर का. स्वतःच्या हयातीत तिनं दिलं, आम्ही काही दिलेलं नाही. आबासाहेबांनी स्वतःच्या हयातीत नगरला 700 पुस्तकं दिली.
1: अरे वा.
0: आम्ही काही दिलं का? काही दिलं नाही. पण नंतर जी माझ्याकडे काही मोडी कागदपत्र होती ती पण आम्हाला इथं देण्यापेक्षा नगरचे सुरेश जोशी हे त्याची चांगली देखभाल करतात आणि आता संतोष यादवही त्याची चांगली देखभाल करतात म्हणून आम्ही ती त्यांना दिली. पण आबासाहेबांनी स्वतःच्या हयातीत नगरला सगळी दिली. जरा काही थोडंसं त्यांना रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर ते कायम नगरला मिरीकराकडे जायचंय आणि गुलाबबाईंचं गाणं ऐकायचं. आणि ही गोष्ट मला प्रल गावडेंनी सांगितली, म्हणजे आबासाहेब नगरला आले की गाणं आहे, म्हणजे आम्हाला मिरीकरांच्या आणि स्वतः मिरीकर हे सरदार ह्याच्यातले असल्यामुळं आणि त्यांनाही इतिहास संशोधनाचं हे असल्यामुळं त्यांच्या चर्चेचेही भाग तेच होते आणि म्हणून नगर हे त्यांचं पहिलं प्रेम होतं आणि आबासाहेबांचं होतं त्यामुळं त्यांच्या मुलांचं पण होतं आणि मग नंतर त्यांच्या मुलांनी त्यांना हे दिली. आणि शेजारी आमचं एक देऊळ होतं आणि त्या देवळात गणपतीची मूर्ती होती आणि ती मूर्ती सुद्धा आबासाहेबांनी तिथनं ते डॅम बांधला.
1: कुठे घर होतं हे?
0: प्रवरा संगमला. आमचं ते देऊळ होतं, नंतर ते पाण्या ह्याच्यात गेलं जायकवाडी प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं गणपती होता तर तो पाणी यायला लागलं तसं आबासाहेबांना हे व्हायला लागलं म्हणून गणपती काढला आणि अजूनही तो आमचा गणपती तिथला ह्याच्यात आहे नगरच्या
1: इतिहास
0: संग्रहालयामध्ये. आबासाहेबांनी तो मुद्दाम दिला तिथं प्रेम होत. वाळकी जरी आमची जहागिरी होती ना तरी वाळकीला नगरला आले म्हणजे वाळकीला गेले असं नाही पण म्हणजे नगरला रिलॅक्सेशन असायचं त्यांचं आणि प्रेम.
1: वाळकीला काय आता सध्या?
0: आता वाळकीला आमची जागा आहे, त्यातला वाडा वगैरेचा भाग विकला. साधारणपणे ते मेंटेन करणं एवढ्या लांबून जाऊन कठीण झालं आणि आजूबाजूच्या लोकांनी एन्क्रोचमेंट केली होती. काही राहिलेला भाग विकला आणि काही भाग अजून शिल्लक आहे विकायचा, चालू आहे काम. पारनेरकर महाराज म्हणजे आत्ता जे ते डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराज यांनी आबासाहेब यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध म्हणजे बंधुतुल्यच दोघे एकमेकाला होते आणि त्यांच्या ज्या आध्यात्मिक हे होतं ते दोघांची उंची एकच होती. त्या पारनेरच्या तिथं गावाबाहेर एक देऊळ आहे गणपतीचं, त्यात तासन तास दरवाजा बंद करून दोघेही म्हणजे दोघंही काय चर्चा करत होते, चर्चा काय माहिती नाही पण ती आहे. असं आत्ता जे पारनेरकर महाराज आहेत विष्णुपंत पारनेरकर त्यांनी मला स्वतः सांगितली आणि मी हे सगळं पारनेरला बघायला गेले होते.
1: आणि तेही तुम्ही छान तीन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. एक आहे सरदार आबासाहेब मुजुमदारांचं कार्य आणि कर्तृत्व, दुसरं आहे स्वरसंगत सरदार आणि तिसरं आहे सरदार आबासाहेब मुजुमदार ऐतिहासिक लेखसंग्रह. त्यांचं संगीत असेल, इतिहासाचं प्रेम असेल आणि त्यांचं चरित्र या तिन्ही गोष्टी या पुस्तकांमध्ये सामावलेल्या आहेत. आणखीन काही पुढचा काही तुमचा?
0: हा आता माझा पुढचा आत्ता हे असं आहे की आबासाहेबांचा 50वा स्मृती दिन आहे 16 सप्टेंबरला. या निमित्तानं आबासाहेबांना आलेली 5000 पत्र जवळजवळ माझ्या सासऱ्यांनी ती एकत्र ठेवलेली आहेत. मध्यंतरी त्याचं मी वर्गीकरण केलं, काही संस्थांमधून आलेली पत्र आहेत, काही संगीताच्या संदर्भात गायक वादकांच्याकडनं आलेली पत्र आहेत आणि स्वतः तर MLA MP असल्यामुळे राजकीय याच्याकडून आलेली काही पत्र आहेत. तर या पत्रांचं वर्गीकरण केलं, त्यातनं अगदी निवडून निवडून 1000 पत्र घेतलीत आता आम्ही आणि त्याच्यातल्या बहुतेक 500 पत्रांचंच आम्ही हे करू असं वाटतंय. आणि माझा पुढचा हे आहे की आबासाहेबांचा पत्रव्यवहार नावाचं आपल्याला हे पुस्तक या स्मृती दिनापर्यंत होईल का तर व्हावं अशी इच्छा
1: आहे. फार मोलाचा ठेवा असेल
0: हो, म्हणजे मोगूबाईंनी लिहिलंय, मला लिहिता येत नाही आबासाहेब पण मी गोव्यावरून एवढ्या वेळ येणार आहे आणि हे पत्र मी आमच्याकडनं लिहून घेत आहे, विचार करा तुम्ही बर का. रहमत खाननी लिहिलंय की अलीकडे मी फारदा गायलोच नाही आणि पुण्याला आल्याशिवाय गाण्याचे कार्यक्रम माझे होत नाहीत, तुम्ही केव्हा येऊ सांगा आणि घरात बसायचं आहे आपल्याला, वाड्यात बसायचं. विलायत खानी लिहिले आमची इस्टेट ही कोर्ट ऑफ अवॉर्ड्समध्ये गेली त्यामुळे एक थोडासा आर्थिकदृष्ट्या सेटबॅक आम्हाला आला आणि ब्रिटिशांनी आम्हाला 240 रुपये मंजूर केले की गणपती उत्सव करा. मग आबासाहेबांना दडपण आलं की लोक जरी आपल्याकडे हे बिदागी मागत नसतील तरी आपण काही ना काही स्वरूपात आत्तापर्यंत देत आलो, मग हे घडेल का आपल्या हातून आता. आणि त्यामुळे अत्यंत वरीड होते आबासाहेब. मग आता होईल कसं? तर तेवढ्यात विलायत खान साहेबांचं माझ्याकडे पत्र येते, मी याच्यात घेतलं. विलायत खान साहेबांचं पत्र आलं की मैं आपके गणपती के लिए 5 दिन गाने के लिए आ रहा हूं. लक्षात घ्या, विलायत खान हायली पेड त्यावेळेला माणूस होता, स्वतःहून पत्र आणि ते पत्र आहे आपल्याकडं. आणि त्याचप्रमाणे यांनी पण निजामपूरकर बोवांनी आणि यांनी आम्हाला कळवलं की कीर्तनाला आम्ही येतो, 5 दिवस मी इथंच राहणार आहे आणि वाड्यातच आपलं कीर्तन होईल. काय या लोकांची पत्र आहेत. आणि आमचा गणपती उत्सव हा नेहमीपेक्षा अत्यंत उत्तम झाला, कारण विलायत खा माडीवर राहिले, मुसलमान अमकं काही नाही, आमचीच ते काय पोळी आणि मोदक आणि हे खाल्ले आणि पत्रावळ उचलून टाकत होते. अनबिलिव्हेबल आहे की सांगा हे सगळं बर का. आणि थिरकवा संगतीला असतील, विलायत खा गायला असेल, का गाणं झालं असेल तुम्ही सांगा की म्हणजे कुणीकडली म्हणजे हे अशी माणसं भेटतील का. आणि काय गाणं रंगलं असेल. आणि ज्या वेळेला आबासाहेब म्हणजे ज्या वेळेला विलायत खा 5 दिवस राहिले, 6व्या दिवशी आबासाहेब गणपती खाली आणून त्याची पूजा करत होते आमचे हे गुरुजी, तर त्यावेळेला विलायत का खाली आले, आबासाहेब इथंच होते, ते झालं का सगळं वगैरे व्यवस्थित, तुम्हाला थोडा त्रास झाला या सगळ्यामध्ये, तर तुम्हाला सांगते ते जायला निघाले. तर आबासाहेबांनी एक आपल्या बायकोची पाटली होती, तिचे रुपये चांदीचे रुपये केले आणि एका ताटात आणि त्याच्यावर एक दोन दुर्वा हे असे ठेवले. जायला निघाल्यानंतर ते वरती आले, आबासाहेब म्हणले बसा, मग चहा पाणी झाल्यावर ते निघाले. तर असं ते तबक त्यांना असं द्यायला झाले तर त्यांनी ते बाजूला केलं, मुझे सब मालूम था आबासाहेब, इसीलिए मैं आया हूँ, इसके लिए नहीं आया हूँ, ये बात अलग है, मैं इसके लिए आया नहीं हूँ. आणि ते पैसे बाजूला ठेवले, वरचा ते दुर्वा घेतले, ये गणेश जी का प्रसाद है, मैं जाता हूँ, अगर कहीं आपको कभी मुसीबत आई तो मुझे बुलाना. काय माणसं प्रेम करतात. आणि अहो थिरकवा हायली पेड, एकही पैसा न घेता ह्या माणसांनी केवढी साथ केली असेल आणि त्यावेळेचा गाण्याचा माहोल काय असेल विचार करा.
1: या वाड्याच्या भिंती
0: 5 दिवस आणि विलाय. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा इथं हे गाय निजामपूरकर आणि हे गायला बसले म्हणजे कीर्तनाला बसले, ते स्वतः भास्कर बुवांचे शिष्य वरून खाली विलायत खा गाणं ऐकायला बसायचे कीर्तन, आणि तेही त्यांच्या किंवा ह्याला बसायचं. आत्तासारखं नव्हतं, याच्या गाण्याला जायचं नाही, त्याच्या गाण्याला बसायचं नाही, कुठल्याही घराण्याचं त्याच्यामध्ये हे नव्हता. हे जो पत्रसंग्रह हो माझ्याकडे आहे, तुमच्या आनंद फंदीचा केवढा पत्रसंग्रह आहे,
1: मोठा इतिहास
0: इतिहास आहे. आणि त्याच्यातून तत्कालीन समाजावर त्याचं हे होणार आहे की मोगूबाईंनी मी गोव्यावरून येणार आहे गाणं व्हायला पाहिजे असं ज्या वेळेला लिहितात मोगूबाई, किंवा केसरकरबाई म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का एकदा केसरकरबाईंना कुणी गाठ पडला आणि त्यांनी सांगितलं आबासाहेबांचे 65 आबासाहेबांनी माझे 65 रुपये द्यायचे राहिले बरं का. तर ते मला म्हणायला लागले अनुपमा तुझ्यावर कर्ज बुवा, म्हटले म्हटलं आता असं कुठलं कर्ज काढलं तुम्ही आणि आमच्यावर, ते म्हटले तुला सांगतो मी केसरकरबाईंच्याकडे गेलो होतो आता त्या तशा वयस्कर झाले, पण त्यांना आठवण आहे की आबासाहेबांनी आमचे 65 रुपये द्यायचे राहिले, म्हटलं मला कधी घेऊन जाता सांगा, 65 शेद आपण देऊ, माझी ताकद आहे ती आत्ता आणि मी देऊ. आणि त्यांना हे आठवणी द्यायचं मला अगदी कौतुक आहे, म्हटलं की आबासाहेबांनी आपल्याला त्यावेळेसचे 65 रुपये द्यायचे. आणि नंतर मी जेव्हा हे केला संपर्क साधला तर त्यांच्या ज्या अटेंडन्स किंवा कोण असतात त्या बाई म्हटल्या अहो चेष्टेने म्हटलं तुमच्या घरातल्या गाण्याचे पैसे कुणी घेतले नाहीत, हे त्या दिवशी भीमसेननी सांगितलं, म्हटलंय की त्यांच्याकडे गवसणी ही कधीही रुपये बघून सुटली नाही, गाणं ऐकणारे बाहेर नसणारे लोक समोर होते. त्या दुखण्यातनं बरं झाल्यावर कुमारजी गायले तर 3 दिवस काय बिदागी द्यायची तुम्ही सांगा, कसली बिदागी नाही का. आणि सगळे म्हणाले कुमारजींना की किती सुंदर गायलात तुम्ही, आता म्हटले 3 दिवस आबासाहेबांचा 61 लोकांच्या लक्षात राहील. तर ते म्हटले की समोर ही रथी महारथी गाण्यातले लोक उत्तरेतून आलेले पुण्यातले असलेले केवढा धाक आणि मी गातोय बर का या लोकांच्या समोर, समोर हिराबाई, समोर थिरकवा, पंडित रविशंकर, योगिनी जोगळेकर बर का, सगळे हे लोक आपले शिलेदार फॅमिली, मोहनबुवा कर्वे, घट्टेबुवा, कोणी कोणी नव सांगू म्हटले आणि यांच्यासमोर गाणं, मी माझी काय विश्वास आहे चुकायची म्हटलं. आणि मग म्हणाले की पुण्याचे रसिक इतके चांगले असतात की ते गाणाऱ्या चुकला की त्याचा कान धरतात, म्हणून इथं गाताना चोख लागतो आपण काय, म्हणजे हे सगळं माझ्याकडे त्या पत्रात आहे.
1: हे नक्कीच आम्हालाही वाचायला आवडेल, आम्ही वाट बघतोय त्या पुस्तकाची.
0: आबासाहेब यांचा वतनाचा अभ्यास अत्यंत मोठा होता, कारण ते स्वतः MLA MP असल्यामुळं आणि वतनदारांचे ते प्रतिनिधी असल्यामुळं सरदार धुमालदार संघाचे प्रतिनिधी असल्यामुळं ब्रिटिशांच्या संसदेमध्ये त्यामुळे त्यांचा वतनाचा अभ्यास मोठा होता. आणि बाबासाहेब आंबेडकर यांना महार वतनासंबंधी काही माहिती हवी होती आणि ती एकत्रित त्यांना मिळत नव्हती. आणि जेव्हा त्यांनी आबासाहेबांना विचारलं तेव्हा आबासाहेब म्हणले तुम्ही केव्हाही या, मी तुम्हाला मदत करू शकतो. आणि एक महिना रोज आबासाहेबांच्याकडे आंबेडकर येत होते आणि ते महार वतनासंबंधीचा अभ्यास करत होते आणि आबासाहेबांनी त्यांना पूर्ण महार वतनासंबंधीची माहिती दिली कारण आबासाहेबांच्याकडे वतनाचं कलेक्शन होतं मोठं.
1: आबासाहेबांच्या नावाने पुरस्कार संग्रहालयाचे होते आणि त्यानिमित्ताने आबासाहेबांच्या कार्याची दरवर्षी उजळणी होते, लोक आठवणी सांगत असतात. आणि मला वाटतं एक मोठा दीपस्तंभ आबासाहेबांच्या रूपानं इतिहास संशोधन आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाला. आणि अनुभवातही तुम्हाला धन्यवाद की तुम्ही हे सगळं खूप छान पुढे नेत आहात. पुढच्या पिढ्यांना हा मोलाचा ठेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही एक फार मोठी जबाबदारी असते आणि ती तुम्ही छानपैकी पार पाडत आहात.
0: आपल्या घरात असा एक लोकोत्तर पुरुष झाला आणि समाजाला ही माणसं माहिती व्हावीत, साधी असायची आणि कार्य त्यांचं फार उत्तम असायचं आणि तरुण पिढीच्या पुढे हे सगळं आलं पाहिजे असं मला अजूनही वाटत. म्हणून मी परवाच्या पुरस्कारामध्ये मुद्दाम ही गोष्ट त्यांना सांगत होते की अरे नुसतं त्याच्याकडे बघू नका, त्यांचं कामातलं मोठेपण आणि वागण्यातलं साधेपण हे जे आहे याचा तुलनिक अभ्यास करा आणि तो रुजवणं मनात भयंकर महत्वाचं आहे. आणि त्यांनीच खरं समाज मोठा होत राहतो. त्याग आहे त्याच्या पाठीमागे, त्याग प्रत्येकाच्या याच्या पाठीमागे त्याग आहे. हे करत असताना तुम्ही लक्षात घ्या कुठंतरी घराकडे थोडंफार दुर्लक्ष झालं असेल. आठव्या वर्षी आलेले आबासाहेब 84व्या वर्षी जेव्हा इथून समजा त्यांचा देह उचलला गेला त्यावेळेला इतकी घरात गर्दी की मुलांना सुद्धा प्रेताजवळ येता येईना किंवा दोन वेळेला आबासाहेबांना जाताना पाया पडून दर्शन घेता येईना. तेव्हा स्वतः आपले इथले डॉक्टर प्रसिद्ध डॉक्टर होते ते म्हणाले अरे जरा आता दरवाजा बंद करा, एकदा ही मंडळी त्यांचं दर्शन घेऊ.
1: एवढं पुणेकरांचं प्रेम होतं,
0: प्रेम होतं. आणि अखंड मोरया मोरयाचा गजर करत गेलं आणि संकष्टीला गेले, इथून कसबा गणपतीला गेले, दररोज कसबा गणपतीला जाणार आहे. आणि त्या संकष्टी दिवशी आबासाहेबांचं प्रेताभोवती थांबलं, ओक्षाओक्षी रडलेले आहेत नाना वगैरे, कारण कसबा गणपती संस्था ही त्यांनी स्थापन केलेली होती. तिथून जोगेश्वरीला गेले, घोरपडकरांनी हार घातला, तिथून पुढे गेले आणि भारत इतिहास संशोधन मंडळ, तिथून इतिहास मंडळ, हे सगळं करत करत फुलंब्रीकरांचं घर, तिथून पुढे असे सगळं गेलं आणि जवळजवळ 3 तास चालले. आणि शेवटच्या क्षणी जी भाषणं झाली त्यामध्ये गायकांनी केली, वादकांनी केली, वेगवेगळ्या संस्थांच्या लोकांनी केली आणि शेवटी भाई मला म्हणाले की शेवटी अशी वेळ आली की आता भाषणं थांबून आबासाहेबांना हे द्यावं आणि त्यांच्याच मुलांनी त्यांना अग्नी दिला. संध्याकाळचे 7 वाजले होते, सकाळी 6:30 गेले आणि त्यावेळेला असे मोबाईल आणि हे काही नव्हतं, त्यामुळे जेव्हा ह्यांना कळलं आकाशवाणीला त्यावेळेला सगळ्यांना कळलं. मग नगरवरून ह्याच्यावरून येईपर्यंत लोक थांबले, पण दत्तोवामन वाईल होते तोपर्यंत थांबणं शक्य नव्हतं कारण वाई तेव्हा सुद्धा ST हेच वाहन होतं. आणि नंतर आलेले दत्तोवामन या सगळ्या घरानं बघितलं की काय रडले, कारण दोघे कायम मित्रासारखे एकमेकांच्या बरोबर आणि आबासाहेब पूर्ण शांत आणि दत्तोवामन पूर्ण रागीट. तर पुलं त्यांना म्हणायचे की आबासाहेब तुमचं हे बहुतेक असं बॅलन्स केलेलं आहे मैत्री. ते म्हटले तुम्ही आता काहीही म्हणा बॅलन्स झाली आहे की नाही, पण म्हटले आहोत आम्ही मित्र उत्तम. आणि शेवटपर्यंत बोमा म्हणायचे की मी संगीताच्या ह्याला येतो ते आबासाहेबांच्या बरोबर, मला संगीतातलं काहीही कळत नाही, बोलतील आबासाहेब अध्यक्ष मी. किती सुंदर माणसं होती, कबूल करायची हो सगळं.
1: ताई तुम्ही खरंच खूप छान तो काळ सगळा उभा केला, आमच्या पिढीने त्यांना बघितलं नाही पण आज तुमच्या रूपानं तुमच्या या वास्तूच्या रूपानं हे सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. रेडिओशी तुम्ही फार छान संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: मीही तुमचे आभार मानते की पुन्हा एकदा मला या सगळ्याची उजळणी करायला मिळाली आणि ती नगरसाठी मिळाली. नगर आबासाहेबांचं प्रेम होतं आणि आमचंही प्रेम नगरवर आहे.
2: संचित अहमदनगरचं नगर शहराचा इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली दिवंगत इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून सौ अनुपमा मुजुमदार यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक नगरवर प्रेम असणारे नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल भूषण सरांची शिकवण त्यांचं प्रेम त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस अभ्यासासाठी मदत वोकेशनल ट्रेनिंग करिअर काउन्सिलिंग रीडिंग आणि रायटिंग स्किल मॅथमॅटिक्स स्किल स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी
4: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल F ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोतेमित्र हो, आज आहे प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेते किशोर कुमार यांची जयंती. किशोर कुमार यांनी झुमरू या चित्रपटात कथालेखक, अभिनेता, गायक, संगीतकार अशा विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. 1961 साली प्रदर्शित रोमॅन्टिक आणि कॉमेडी टाईप हा चित्रपट होता. आज आपण थोड्या गप्पा थोडी गाणी कार्यक्रमात ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं आणि गायलेली देखील सुमधूर, प्रसिद्ध, अजरामर आणि सदाबहार अशी गीतं आपण ऐकणार आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूया झुमरू या चित्रपटातलं हे गीत.

4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेश या राज्यातल्या खंडवा इथं जन्मलेले किशोर कुमार यांचं खरं नाव होतं आभास कुमार गांगुली आणि आडनाव होतं गंगोपाध्याय. बंगाली ब्राह्मण कुटुंब असलेलं किशोर कुमार यांचं कुटुंब, वडील कुंजालाल गांगुली एक प्रसिद्ध वकील होते आणि आई गौरीदेवी ही गृहिणी. किशोर कुमार हे भावंडांमध्ये चौथ्या क्रमांकाचे म्हणजेच शेवटचे अपत्य होते. त्यांचे मोठे बंधू अशोक कुमार हे हिंदी चित्रपटात त्या काळी सुपरस्टार अभिनेते होते. 2 नंबरची बहीण होती सतीदेवी. 3 नंबरचा भाऊ होता अनुप कुमार, हे देखील अभिनेते होते. अभिनेते असलेले अशोक कुमार मुंबई इथं स्थलांतरित झाले आणि त्यांच्यासमवेत संपूर्ण गांगुली कुटुंब देखील तिथं आलं. आणि मुंबईत आल्यावर आभास कुमार यांनी आपलं नाव बदलून किशोर कुमार केलं आणि कोरसमध्ये सहगायक म्हणून बॉम्बे टॉकीज या कंपनीत काम सुरू केलं. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी 1948 प्रदर्शित जिद्दी या चित्रपटात किशोर कुमार यांना गायनाची संधी दिली. तेव्हा आता ऐकूया त्यांनी गायलेलं पहिलं गीत जे चित्रित झालं होतं त्या काळचे सुपरस्टार देवानंद यांच्यावर, आणि गीतकार होते प्रेम धवन. संगीत दिलं होतं खेमचंद प्रकाश यांनी.

0: दिल की तमन्ना किसको थी, साहिल की तमन्ना किसको थी, अब ऐसी शिकस्ता कश्ती पर, साहिल की तमन्ना कौन करे, साहिल की तमन्ना कौन करे, मरने की दुआएं क्यों।
1: श्रोते मित्र हो, या गीतामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की किशोर कुमार गात असताना आपल्याला जुन्या काळातले प्रसिद्ध स्टार गायक के एल सहगल यांच्यासारखंच किशोर कुमार गात होते। त्याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये किशोर कुमार यांच्यावर के एल सहगल यांची खूप छाप होती आणि ते त्यांनाच फॉलो करायचे, त्यांचंच अनुकरण करायचे। नंतर मात्र किशोर कुमार यांनी स्वतःची स्टाईल विकसित केली। किशोर कुमार यांचे दुसरे आदर्श होते गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर। हे एक महान तत्वज्ञ होते हे तर आपल्याला माहीतच आहे, पण त्याचसोबत ते गीतकार आणि संगीतकार देखील होते। आणि त्यांचे तिसरे आदर्श होते हॉलिवूडचे विख्यात गायक आणि अभिनेता डॅनी कायल। के एल सैगल, गुरुदेव टॅगोर आणि डॅनी कायल या तिघांचेही मोठे फोटो किशोर कुमार यांनी आपल्या गौरी कुंज नावाच्या बंगल्यात लावले आणि त्या फोटोचे ते दररोज आपण जसं देवाला नमस्कार करतो त्याप्रमाणे ते त्यांना नमस्कार करायचे आणि मगच घराच्या बाहेर पडायचे। म्हणजे त्यांच्यासाठी हे तिघंही दैवत होते। तेव्हा आता ऐकूया पडोसन या चित्रपटातलं एक अफलातून असं गीत।

किशोर कुमार यांनी आपली एक वेगळी स्टाईल विकसित केली, ती म्हणजे यॉडलिंग। त्यांच्या अनेक चित्रपटात यॉडलिंग पद्धतीची गीतं त्यांनी गायली। ही पद्धत हॉलिवूडचे गायक जिम्मी रॉजर्स आणि टेक्स मॉर्टन यांची होती बरं का। या पद्धतीची गाण्याची स्टाईल किशोर कुमार यांनी देखील या हिंदी चित्रपट गीतांमध्ये आणली आणि इतकी प्रसिद्ध झाली की त्या काळी ऑर्केस्ट्रा, म्युझिकल नाईट, विविध समारंभ, म्युझिकल शो यामध्ये हे यॉडलिंग प्रकारचं गीत 2-3 तरी वेळेस वाजायचंच, हमखास वाजायचं, गायलं जायचं। आजही अनेक ऑर्केस्ट्रा, म्युझिकल शोमध्ये यॉडलिंग प्रकारची गीतं गायली जातात। ये दिल ना होता बेचारा और हम ना होते आवारा, चला जाता हूँ किसी की धुन में, जिंदगी एक सफर है सुहाना। तर हे गीत या यॉडलिंग पद्धतीत गायलेली आहे, तेव्हा आता आनंद घेऊया या यॉडलिंग पद्धतीच्या एका गीताचा। 1971 साली प्रदर्शित अंदाज चित्रपटातलं हे गीत, गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार होते शंकर जयकिशन।

वेलकम बॅक मित्रांनो. एक आवलिया गायक असणारे किशोर कुमार यांनी 1962 साली प्रदर्शित हाफ टिकीट या चित्रपटात विनोदी नायकाची भूमिका केली होती. शिवाय त्यामधली गीतं पण गायली होती. या चित्रपटात एक गीत होतं जे किशोर कुमार आणि लता मंगेशकर म्हणजे मेल आणि फिमेल अशा स्वरामध्ये संगीतकार सलील चौधरी यांना रेकॉर्ड करायचं होतं. पण त्यावेळी नेमक्या लता मंगेशकर मुंबई शहरामध्ये नव्हत्या. आता संगीतकाराला मोठा प्रश्न पडला की गाणं तर आजच रेकॉर्ड करायचे. मग त्यांनी किशोर कुमार यांना आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा या पठ्ठ्यानं काय केलं असावं. मेल आणि फिमेल दोन्हीच्या आवाजात स्वतःच गाणं गाऊन टाकलं आणि ते गाणं एक ऐतिहासिक गीत बनलं. तेव्हा ऐकूया हाफ टिकीट या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि अभिनय केलेलं अफलातून असं गीत. पडद्यावर प्राण आणि किशोर कुमार हे आहेत, त्यातले किशोर कुमार हे स्त्री वेषामध्ये आहे हे विशेष. जेव्हा तुम्हाला सवड मिळेल ना मित्रांनो, तेव्हा हे गीत तुम्ही एकदा बघाच. आता आपण त्याचा आनंद घेऊया, ऐकूया.

0: ओए होए ओ जाने सारी नगरिया
1: आके सीधी लगी दिल पे जैसे कतरिया ओ सवरिया
0: ओ गुजरिया
1: ओ सवरिया
0: ओ गुजरिया
1: ओ सवरिया।
2: प्रसिद्ध संगीतकार एस डी बर्मन यांनी किशोर कुमार यांच्यातला गायक ओळखला आणि आपल्या अनेक चित्रपटात त्यांच्याकडून गीतं गाऊन घेतली। ॲक्च्युली एस डी बर्मन यांनी 1950 मशाल नावाचा चित्रपट बनवत असताना अशोक कुमार यांच्या घरी गेले होते। तिथं किशोर कुमार त्या काळचे प्रसिद्ध गायक के एल सहगल यांची कॉपी करत असताना यांनी पाहिलं आणि किशोर कुमार यांची स्तुती करत एक महत्त्वाचा सल्ला दिला की अशी कॉपी किंवा अनुकरण करू नको, तू गा, छान गातोस, पण तुझी स्वतःची गायन पद्धती विकसित कर, तयार कर। याचा किशोर कुमार यांच्यावर इतका परिणाम झाला की त्यांनी नंतर गीताचे कथानक, प्रसंग, पडद्यावरचे नायक, परिस्थिती हे सगळं बघून त्या पद्धतीनं प्रत्येक गीत गायला लागले आणि त्यांच्या गीतांमध्ये इतकी विविधता होती की इतर कुठल्याच गायकांना ती करता आली नाही। एस डी बर्मन यांनी मुनीमजी, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नंबर 45, फंटूश, 9-2-11, पेईंग गेस्ट, गाईड, प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, चलती का नाम गाडी अशा अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची गीतं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतली आणि किशोर कुमार यांनी देखील ती गायली आणि जी अजरामर झाली। सी रामचंद्र, आर डी बर्मन, हेमंत कुमार, कल्याणजी आनंदजी, बप्पी लाहिरी अशा दिग्गज संगीतकारांसमवेत किशोर कुमार यांनी कामं केलीत, गाणी गायलीत। प्रसंगानुरूप गीत गावं तर ते फक्त किशोर कुमार यांनीच। तेव्हा आता ऐकूया प्रवास वर्णन असलेल्या बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं हे गीत, जे संगीतबद्ध केले आर डी बर्मन यांनी।

वेलकम बॅक मित्रांनो. किशोर कुमार यांच्या होम प्रोडक्शन असणाऱ्या चलती का नाम गाडी या चित्रपटात किशोर कुमार तिन्ही भावंडासह भूमिका केल्या, ज्यामध्ये नायिका होती मधुबाला. त्यातलं हे गीत खूपच अप्रतिम झालं, जे चित्रित झालं होतं किशोर कुमार, त्यांचे बंधू अनुप कुमार आणि त्यांची पत्नी असलेली मधुबाला यांच्यावर. तेव्हा ऐकूया हे सुपरहिट गीत.

किशोर कुमार या महान कलाकाराचं 13 ऑक्टोबर 1987 रोजी वयाच्या 58व्या वर्षी मुंबई इथं निधन झालं. मित्रांनो, किशोर कुमार यांच्याबाबत सांगण्यासारखं खूप काही आहे, पण आपल्याकडे वेळ मात्र कमी आहे. त्यांची गीतं कितीही ऐकलीत तरी ऐकाविषयीच वाटतात. अनेक प्रकारची गीतं आहे, त्या गीतांना मर्यादाच नाही आहे. तेव्हा जाता जाता त्यांचे दोन गीतं आपण ऐकूया, एक क्लासिक आणि एक थोडंसं चुलबुला. आणि त्यांना आज जन्मदिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया. थोड्या गप्पा थोडी गाणी कार्यक्रम आजपुरता इथंच थांबवूया. ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेली ही दोन गीतं. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि संध्याकाळचे 4 वाजलेत सांज रंग। या शो मध्ये तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त मस्त गप्पा आपण मारणार आहोत। गप्पांची सुरुवात आता झालेली आहे, पण दिवसभरामध्ये खूप काही काही होत असतं। सकाळी जरी आपण असं माइंडसेट ठेवलं की नाही आज पॉझिटिव्ह राहायचं, नाही आज पॉझिटिव्ह राहायचं, पण काय सांगता येतं, कधी काय होईल, आणि त्यामुळे झटकन आपला मूड ऑफ होतो। आणि माणूस आहे, माणूस ना वाईट गोष्टींकडे खूप जास्त अट्रॅक्ट होतो, वाईट गोष्टी कंटिन्यू माइंड मध्ये चालत असतात। आणि हे माझ्यासोबत जसं होतं तसं तुमच्यासोबतही होत असेल, त्याचसाठी मी ऐकत असते एक मोटिवेशनल शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। अपने हौसले को कभी मत बताओ कि तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है। मेरे दोस्त, अपने हौसले को कभी मत बताओ कि तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है, अपनी तकलीफ को यह बताओ कि तुम्हारा हौसला कितना बड़ा है। क्या बात आहे! त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवल्या की सगळं कसं छान होतंय। तकलीफ काय, येणार आहेत जाणार आहेत, हौसला मोठा असायला पाहिजे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। आणि या ब्रेकमध्ये ऐकूयात आर्याचं आवडतं गाणं। मुंबई पुणे मुंबई या मूवीतलं हे गाणं आहे, जे स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलंय। तर म्युझिक दिलंय अविनाश विश्वजीत यांनी, तर याचे लिरिक्स जे आहेत ते आहेत सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांचे। चला तर ऐकूयात हे छानसं गाणं।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आत्ताच आपण दिवाना या चित्रपटातलं कोई ना कोई चाहिए हे छानसं गाणं एन्जॉय केलेलं आहे. आणि मंडळी, आता संध्याकाळचे 4:11 झालेत बरं का. आणि मैत्रिणींनो, आता सण उत्सव येत आहेत. आणि सण उत्सव म्हटलं की आपला साज म्हणजे साडी. आणि साडीतली महिला किंवा साडीतली स्त्री ही छानच दिसते. आणि मंडळी, आपल्याकडील आपल्या भारतीय पारंपरिक साड्यांचा विचार केला की महेश्वरी, इरकल आणि पैठणी या साड्यांची नावं आवर्जून घेतली जातात बरं का. या तिन्ही साड्या त्यांच्या उत्कृष्ट विणकाम, आकर्षक रंगसंगती, सुंदर काठ आणि पारंपरिक नक्षीमुळे आजही आपल्या सगळ्यांच्या पसंतीस उतरतात. सण समारंभ किंवा लग्न कार्य किंवा मग खास प्रसंगी या साड्या नेसल्यावर एक वेगळाच राजशाही आणि एलिगंट लुक आपल्याला मिळतो. प्रत्येक साडीची विण आणि डिझाईन जरी वेगळी असली तरी या तिन्ही साड्यांचं स्वतःचं असं वेगळेपण अगदी विशेष आहे. फॅशन विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रांतातील कलाकुसर एकत्र करून काही नवीन डिझाईन तयार केल्या जातात. यामध्ये महेश्वरी, इरकल, पैठणी साडी हा एक अत्यंत आकर्षक आणि नाविन्यपूर्ण प्रकार मानला जातोय. या साड्यांमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक शैलींचा सुंदर मेळ पाहायला मिळतोय, जो आपल्या सगळ्यांच्याच पसंतीस उतरू शकतोय. महेश्वरी, इरकल आणि पैठणी या तीन स्वतंत्र आणि वेगवेगळ्या प्रांतातील विशेष साडीचे अत्यंत देखणे प्रकार आलेत बरं का मार्केटमध्ये. या तिन्ही साड्यांची खासियत आणि त्यावरील कलाकुसर एकत्र करून किंवा त्यांच्या डिझाईन्सच्या वैशिष्ट्यांचा वापर करून महेश्वरी, इरकल, पैठणी हा साडीचा प्रकार तयार केला जातोय. मध्य प्रदेशची महेश्वरी विण, कर्नाटकची इरकल बॉर्डरची शैली आणि महाराष्ट्राच्या पैठणीची शान यांचा हा एक अतिशय सुंदर मिलाफ असणार आहे. मी तर या साडीसाठी अतिशय उत्सुक आहे, कारण या तिन्ही साड्या ज्या आहेत ना, त्या त्यांच्या त्यांच्या जागेवर एकदम परफेक्ट आहेत. पण त्या तिघींना मिळून किंवा त्या तिघींचे विशेष गुण मिळून जी साडी होणार आहे ती कमाल असणार आहे. सो तुम्हाला यापैकी कोणती साडी आवडते आणि तुम्ही पण माझ्यासारख्याच उत्सुक आहात का, नक्की कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आणि मंडळी, या म्युझिकल ब्रेकमध्ये आपण चिन्मयताईची रिक्वेस्ट ऐकणार आहोत, हिचं आवडतं गाणं ऐकणार आहोत. चला तर मग एन्जॉय करूयात हे छानसं गाणं.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: होकार या चित्रपटातलं छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:25 झालेत आणि सांज रंगमध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त मस्त गाणी आहेत आपल्यासोबत आणि खूप साऱ्या गप्पा आहेत. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ना वेड असतात, वेद लागलेले असतात, ते म्हणजे क्रिकेट टीम मध्ये किंवा क्रिकेटच्या बाबतीत काय चालू आहे हे सगळं जाणून घेण्याचे. आणि तेच मी सांगत असते. आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय बरं का. जवळपास 5 वर्ष टीम इंडिया सोबत काम करताना त्यांनी भारतीय टीमच्या क्षेत्ररक्षणातील दर्जा सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अविस्मरणीय आठवणी शेअर करत त्यांनी टीम इंडियाचा निरोप घेतलाय. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी कॅप्टन रोहित शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी जी आहे ती चर्चेचा विषय ठरली आहे. पडद्यामागच्या या हिरोबद्दल त्यानं भावुक शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे. म्हणजे रोहित शर्मानं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टी दिलीप यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय की तुम्ही खरे दिग्गज आहात दिलीप गुरु, तुम्ही संघात जादू निर्माण केली आहे, पडद्यामागं अथक मेहनत करणारे खरे आधारस्तंभ ठरला आहात, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. रोहितच्या या पोस्टमधून टी दिलीप यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांचं भारतीय संघातील महत्व अधोरेखित झालंय. तर मंडळी, अशा प्रकारे अजून एक टीम इंडियाला भाऊ क्षण आलेला आहे. टी दिलीप हे आता थांबलेले आहे, त्यांचा कार्यकाळ इथेच थांबलेला आहे. मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या ब्रेकमध्ये ऐकूयात राहुल याचं आवडतं गाणं आणि त्यानं असं सांगितलं होतं की दीदी तुला जे गाणं आवडतं ते तू माझ्यासाठी प्ले कर. तर तुझ्यासाठी मी प्ले करते राहुल खारी बिस्किट या चित्रपटातलं आदर्श शिंदे आणि रोंकिनी गुप्ता यांनी गायलेलं, अमित राज यांचं म्युझिक असलेलं आणि क्षितिज पटवर्धन यांचं लिरिक्स असलेलं हे छानसं गाणं.
1: जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई,

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 4:47 झालेले आहेत. आणि मंडळी, आता सध्या ना गॅस टाकी ज्या असतात ना, त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. कारण गॅस टाकीमध्ये काय बदल होईल, गॅस वाढेल का कमी होईल का, व्यावसायिक गॅसची किंमत काय, रेग्युलर वापरण्याच्या गॅसची किंमत काय, ह्या सगळे आपल्या प्रश्न ना डोक्यामध्ये फिरत असतात. आणि आपला जरी नसले तरी पण आपल्या आईबाबांकडे आपण पाहिलं की आपल्या लक्षात येतं की काहीतरी काळजी आहे आणि गॅसच्या संदर्भातच आहे. कधी कधी गॅस मिळत नाही. पण तुम्हाला माहितीये का, गॅस कनेक्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे बरं का. गॅस कंपन्यांनी सर्व गॅस कनेक्शन धारकांना 15 ऑगस्ट पूर्वी EKYC पूर्ण करण्याचं आवाहन केलंय. ही जी EKYC ची प्रक्रिया आहे ती वेळेत पूर्ण केली नाही तर ग्राहकांना दुप्पट दरानं किंवा घरगुती सिलेंडर ऐवजी व्यावसायिक दरानं गॅस सिलेंडर खरेदी करावा लागतोय. आणि तसंच रिफिल बुकिंगमध्येही अडचणी येऊ शकतात. या ई के वाय सीचा उद्देश जो आहे तो प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणं, बनावट किंवा अनधिकृत गॅस कनेक्शन थांबवणं, तसंच सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा आहे. आणि सर्व गॅस धारकांना 15 ऑगस्ट पर्यंत EKYC पूर्ण करण्याचं, तसंच सर्व गॅस वितरकांना जास्तीत जास्त ग्राहकांची EKYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर अजूनही तुम्ही देखील गॅसच्या चिंतेत असाल, EKYC केली नसेल तर जागे व्हा. 15 ऑगस्ट ही तारीख आपल्याला शेवटची आहे. आता 11 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे पटकन EKYC च्या तयारीत राहा. म्हणजे आता ऐकूयात प्रज्वल सोने यांची फरमाईश. त्यांना गर्वित सोनी आणि प्रियांश श्रीवास्तव यांनी गायलेलं एक गीत ऐकायचं. यामध्ये म्युझिक गर्विश प्रियांश यांचंच आहे तर लिरिक्स आहेत प्रियांश यांचे. ऐकूयात हे छानसं गाणं.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळची वेळ म्हणजे भारीच आहे. म्हणजे संध्याकाळची वेळ सगळ्यांनाच आवडते, कारण संध्याकाळ असते ना ती घरी जाण्याचा असतो बरं का. म्हणजे आपल्याला घरी काही काम असो नसो, पण संध्याकाळ एवढी आवडते. म्हणजे 5 वाजले की आपलं असं होतं, ऑफिस संपणार, शाळा सुटणार, क्लासेस संपणार आणि आम्ही घरी जाणार. किंवा मग क्लासेसला बऱ्याच जणांचं 5-6 वाजता क्लासेस पण असतात, पण घरी जाण्याची ओढ ना वेगळीच असते बरं का. त्यामुळे ही संध्याकाळची वेळ जी आहे ना ती भारीच असते, आनंद देणारी असते. कधी काम आवरेल आणि कधी मी घराकडे पळेल असं वाटतं. तुम्हालाही वाटत असेल तर नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आणि मंडळी, आपल्या नगरकरांना अभिमान होईल अशी अभिमानास्पद गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे बरं का. आपल्या अहिल्यानगरचे प्रसिद्ध छायाचित्रकार ओंकार रवींद्र बेंद्रे यांच्या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालं असून 37 देशांमधील 12,000 फोटोंमधून त्यांची निवड झाली आहे, जो आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. त्यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथं झालेल्या प्रतिष्ठित डीजे मेमोरियल इंटरनॅशनल फोटो कॉन्टेस्ट मध्ये 2nd क्रमांक मिळवत यश मिळवलंय. खरं म्हणजे खूप अभिमान वाटतोय आणि अहिल्यानगरकरांसाठी तर हा क्षण अविस्मरणीय ठरणार आहे. तर ओंकार रवींद्र बेंद्रे यांना खूप खूप शुभेच्छा. अशीच कामगिरी करत रहा आणि असेच पारितोषिक मिळत रहा आणि नगरचं नाव असंच वर नेत रहा. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या ब्रेकमध्ये ऐकूयात सत्या यांचं आवडतं गाणं. चला तर मग प्ले करते हे गाणं, एन्जॉय करा. आणि तुम्हालाही हे गाणं आवडत असेल तर 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर नक्की कळवा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग. या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 5 वाजलेत, मस्त अशा गप्पा आहेत सोबत तुमची आणि माझी आणि सगळ्यांचीच. आवडती गाणी आहेत, काही फरमाईशी आहेत तर काही आपल्याला आवडणारी 90s ची आत्ताची जुनी रेट्रो गाणी आहेत. आणि मित्रांनो, तसंच अभिनेत्यांबद्दल आहे बरं का, कारण ना आपल्याला आत्ताच्या अभिनेते आत्ताच्या ऍक्टर्स माहीत नाही, पण आपल्याला 90s च्या ऍक्टर्स म्हटलं की सगळे माहीत असतील. सगळे खान असतील, अक्षय कुमार असतील किंवा मग इतरही काही ऍक्टर्स. आणि अशीच एक धमाल बॉलिवूडची एक बातमी मी घेऊन आली आहे बरं का. बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान याच्याबद्दल आहे. आणि सनी देओलची मुख्य भूमिका असलेला डर हा चित्रपट अजूनही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे आणि अजूनही तितक्याच आवडीनं तो बघितला देखील जातो. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एक सायको थ्रिलर चित्रपट आहे. डर चित्रपटात राहुल मेहराची भूमिका साकारून शाहरुख खान चांगलाच भाव खाऊन गेला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. चित्रपटाची कथा, ते चित्रपटातील गाणे, सगळंच काही जे होतं ते चाहत्यांना आवडलं आणि ते चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का, शाहरुख खान आधी या भूमिकेसाठी अनेक कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. हो, आणि इतक्या वर्षानंतर अभिनेते सुदेश बेरी यांनी चित्रपटाच्या कास्टिंग बाबत मोठा खुलासा केलाय हा. आणि सुदेश बेरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत डर चित्रपटाच्या कास्टिंगचे काही किस्से शेअर केलेत. आणि या चित्रपट कास्टिंग मध्ये बरेच काही बदल करण्यात आले होते. इतकंच नाही तर सुरुवातीला या चित्रपटात सुदेश बेरी यांना कास्ट करण्यात आलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांना या प्रोजेक्ट मध्ये काम करता आलं नाही. तर मंडळी, अशा प्रकारे या पॉडकास्टमध्ये सुदेश बेरी म्हणालेत की मला डर मध्ये एका भूमिकेची ऑफर आली होती आणि माझं कॉस्ट्युमही तयार होतं. त्यानं पुढं सांगितलं की चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान दुसऱ्या मुख्य अभिनेत्याची निवड सतत बदलत गेली आणि त्यानंतर सुरुवातीला ऋषी कपूर यांच्या नावाचा विचार केला गेला, त्यानंतर आमिर खानचा विचार केला गेला आणि शेवटी सनी देओलची निवड झाली. यानंतर सुदेश बेरी यांच्या हातातून ही भूमिका निसटली. सुदेश बेरी पुढे म्हणालेत की चित्रपटाचे निर्माते यश चोप्रा यांनी कलाकारांच्या निवडीवर पुनर्विचार केला. सनी देओल सारख्या बड्या अभिनेत्यासमोर एखादा नवोदित कलाकाराची कास्टिंग योग्य ठरली नसती. ते म्हणाले की प्रत्येकानं कठोर परिश्रम केलेत पण काहींना योग्य वेळी योग्य संधी मिळाल्या. डर मध्ये सनी देओल सोबत काम करण्याची संधी मिळाली नसली तरी सुदेश बेरी यांनी नंतर बॉर्डर मध्ये त्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर केली. तर मंडळी, अशा प्रकारे शाहरुख खान यांची डर मध्ये कशी निवड झाली आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. हा किस्सा तुम्हाला माहित होता का, नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि या ब्रेक मध्ये तुमच्यासाठी प्ले करतीये आपला डेली लिस्नर म्हणजेच सागर याची सॉन्ग रिक्वेस्ट. त्याला एक दिन या मूवीचं टायटल सॉन्ग ऐकायचं आहे जे अरिजित सिंग यानं गायलं आहे. तर म्युझिक जे आहे ते राम संपत यांनी दिलं आहे, तर लिरिक्स आहेत इर्शाल कामिल यांच्या. ऐकूयात हे छानसं गाणं.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:18 झालेत आणि सांज रंगमध्ये आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि हो, आपण ना गप्पा तर मारतो आहोत, गाणी ऐकतो आहोत, त्याचबरोबर मी तुमच्या आवडतीचे गाणे देखील प्ले करते. बरं का? आणि जर अजूनही कोणाला त्यांच्या आवडतीचं गाणं ऐकायचं असेल आणि तुम्ही मला इन्स्टावर रिक्वेस्ट पाठवली नसेल किंवा मेसेज केला नसेल, तर नक्की तुम्ही आपल्या 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून मला सांगू शकताय. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, भूमी अभिलेख विभागाकडून ना 2024 नंतर तुम्ही मोजणी अर्ज केला होता, जर केला असेल तेव्हा, तर त्या अर्जानुसार तुमच्या जमिनीची मोजणी देखील झाली आहे आणि मोजणीच्या क प्रतीवर अक्षांश आणि रेखांशाची नोंद असेल तर तुम्हाला पुन्हा आयुष्यात मोजणी करून घेण्याची गरज नाहीये. बर का? जर तुम्ही 2000 नंतर जी अक्षांश रेखांश किंवा रेखांशासोबत मोजणी केली असेल तर त्याबद्दल मी बोलते, आणि जर त्यांच्या आधी तुम्ही केली असेल तर तुम्हाला करावी लागणार आहे. आणि अशी माहिती जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिली आहे, जी खूप महत्वाची ठरणार आहे. तर तुम्ही जर खरंच 2024 नंतर केली असेल तुमची जमीन मोजणी तर ती खूप महत्वाची ठरणार आहे, पुन्हा तुम्हाला करावी लागणार नाहीये. पण त्याआधी जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला करावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या ब्रेकमध्ये तुमच्यासाठी प्ले करतीये हे छानसं गाणं, जे आपल्याच एका लिस्नरनं सांगितलेलं आहे. तर तुझ्या सोबतीचं हे गाणं आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे, जे फुलराणी चित्रपटातील आहे. स्वप्न

बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलंय. तर म्युझिक दिलंय निलेश मोहरीरे यांनी आणि लिरिक्स आहेत गुरु ठाकूर यांचे. हे गाणं आवडतं संकेत यांना. चला तर मग ऐकूयात संकेत यांचं आवडतं हे गाणं.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळची वेळ आहे आणि ही छान छान गाणी आपण ऐकतो आहोत. आपल्या लहानपणी ऐकलेली ही गाणी आहेत. आता मी ऐतराज या मूवीतलं गेला गेला दिल गेला हे गाणं प्ले केलेलं आहे. आणि काही गाणी अशी असतात ना जी कायम स्वरूपासाठी किंवा कायम जी आपल्या डोक्यामध्ये फिट झालेली असतात, इतकी सुंदर असतात, कारण तेव्हाची त्यांची क्रेज जी असते ना ती आपल्या मनामध्ये घर करून राहिलेली असते आणि पुढेही ती तशीच घर करून राहिलेली असते. आणि मित्रांनो, आपला सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे सोशल मीडिया. हो, सगळ्या मुला मुलींना सगळ्यांना आजकाल सगळेच वापरतात. आपले आई वडील वापरतात, काका काकू वापरतात, आपण स्वतः वापरतो, स्कूलमध्ये देखील आपल्याला अभ्यास बऱ्याचदा व्हॉट्सअपवर येतो. त्यामुळे सोशल मीडिया कोणी वापरत नाही किंवा सोशल मीडिया कोणाला माहीत नाही असं होणं अशक्यच आहे. आणि आज काय झालं होतं माहिती आहे का, म्हणजे आज सगळे अचंबित झाले असतील किंवा माझ्या व्हॉट्सअपला झालंय काय हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. कारण ना, जगभरातील अनेक देशांमध्ये आज व्हॉट्सअप सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती आणि लाखो वापरकर्त्यांना या अडचणींचा सामना देखील करावा लागलाय. यामध्ये आपला भारत देखील होता. यामध्ये भारत, अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, मेक्सिको आणि जर्मनी सोबतच अनेक देशांतील काही वापरकर्त्यांनी त्यांच्या खात्यावर 24 तासांचे रिव्ह्यू लावण्यात आलेला होता आणि यामुळे युजर्सना फीचर्स वापरता आले नाहीयेत. तर अशा प्रकारे बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे. तर घाबरून जाऊ नका. आपलं असं होतं की हॅक झालं की काय, बंद पडलं की काय, माझ्या व्हॉट्सअपला काही प्रॉब्लेम आला काय, आता मी करू काय, पुढचे कामं होतील कसे. रिलॅक्स, काही होणार नाहीये. थोड्या वेळासाठी ते बंद केलेलं आहे, पुन्हा चालू होणार आहे. मोठा श्वास घ्या आणि तुमचं उलट ना, मला तर असं वाटतं सोशल मीडिया बंद म्हणजे मला आराम करायला वेळ मिळतोय की काय. हो, कारण बघा ना, सोशल कंटिन्यू म्हणजे मी जरी माझ्या माइंड असं ठरवलं की आता काही विचार नाही करणार, आता कामं झाली आहेत, पण पट माझ्या व्हॉट्सअपला मेसेज पडतात. इंस्टाग्राम ठीक आहे, आपण तेवढं प्रोफेशनली वापरत नाही, पण व्हॉट्सअपला मेसेज पडतातच. मग असं होतं, अरे यार आपल्याला सुट्टी कधी मिळेल. सो हाच वेळ आहे सुट्टीचा. सो त्यामुळे घाबरू नका, लवकरात लवकर ते चालू होणार आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि आता ना मी हे छानसं रेट्रो गाणं लावतीये जे सगळ्यांनाच आवडत असेल. माझं तर फेवरेट गाणं आहे हे, याचे गायकही माझे फेवरेट आहेत. चला तर ऐकूयात हे छानसं गाणं.

जब मैं ये गाने सुनती हूँ, समझती हूँ, उनमें डूब जाती हूँ, तब ऐसा लगता है ये गाने शायद किशोर दा ने मेरे ही लिए बनाए। ऐसे ये जो गाने मुझे अच्छे लगते हैं, सिर्फ अच्छे नहीं लगते तो मुझे रिलेट करते हैं, क्योंकि ये शायद मैं ही हूँ या इस गाने में मैं ही हूँ, ऐसा लगता है। ऐसे गाने होते हैं किशोर दा के। वेलकम बैक मंडई, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आणि किशोर कुमार यांचं हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे, मेरी महबूब कयामत। असं वाटतं हे गाणं माझ्यासाठीच आहे, माझंच वर्णन यामध्ये केलं आहे की काय। खरं म्हणजे मित्रांनो, संध्याकाळ म्हणजे दिवसाचा थकवा हलका करण्याची वेळ, आणि अशा वेळेला जर एखादा आवाज मनाला अलगद स्पर्श करून गेला तर ती संध्याकाळ आणखी सुंदर होते। आज आपण अशाच एका जादुई आवाजाला मनापासून सलाम करणार आहोत। आज आहे 4 ऑगस्ट, हिंदी चित्रपट सृष्टीतील अजरामर गायक, अभिनेते, संगीतकार आणि प्रत्येक गाण्यात जीव ओतणारे किशोर कुमार यांची जयंती, यांचा जन्मदिन। किशोर दांचं खरं नाव होतं आभास कुमार गांगुली। मध्य प्रदेशातील खंडवा इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे संपूर्ण देशाच्या हृदयापर्यंत पोहोचला। विशेष म्हणजे त्यांनी गाण्याचं कौतुकही किंवा कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं, पण त्यांच्या आवाजात अशी जादू होती की प्रत्येक गाणं थेट मनात घर करून जायचं। कधी प्रेमाची कोमल भावना, कधी विरहाची वेदना, कधी आयुष्याकडे हसत पाहण्याची उमेद, प्रत्येक भावनेला त्यांनी आपल्या आवाजातून जिवंत केलं। म्हणूनच आजही त्यांच्या गाण्यांना काळाची मर्यादा नाही, पिढ्या बदलल्या पण किशोरदांचा आवाज आजही तितकाच ताजा आणि आपलासा वाटतो। मित्रांनो, काही कलाकार फक्त गात नाहीत, ते आपल्या आयुष्याच्या आठवणी बनून राहतात। कॉलेजचे दिवस असोत, पहिलं प्रेम असो, मित्रांसोबतचा प्रवास असो किंवा एखादी शांत संध्याकाळ, कुठे ना कुठे किशोरदांचं एखादं गाणं आपल्यासोबत असतंच। आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सुरांना, त्यांच्या खळखळून हसणाऱ्या व्यक्तिमत्वाला आणि संगीत विश्वाला दिलेल्या अमूल्य योगदानाला मनपूर्वक अभिवादन मी करते। चला तर मग या सुंदर संध्याकाळी किशोरदांच्या एका सदाबहार गाण्यानं आठवणींचा प्रवास असाच चालू ठेवूयात। मी तर तुमची लाडकी मैत्रिणी आर्ज कमल तुमच्यासोबतच असणार आहे। ऐका हे किशोरदांचं छानसं गाणं आणि फील करा त्यांना, त्यांच्या आवाजाला आणि त्यांच्या गाण्यांबद्दलच्या योगदानाला।

मुसाफिर हू यारो, ना घर है ना ठिकाणा. खरं आहे म्हणजे इतकं सुंदर हे गाणं आहे, इतकं छान डिस्क्राईब केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या फिलिंग्स ज्या आहेत, भावना ज्या आहेत त्या ओतल्या, त्यामुळे अजूनच जिवंत हे गाणं वाटतं. आणि जेव्हा आपण असेच बसलेलो असतो किंवा विचार करतो, फिरायला जातो, तेव्हा लक्षात येतं यार या गाण्याचा अर्थ किती छान आहे आणि आपल्या पण आयुष्याला रिलेट करणार आहे असा हा गाणं आहे, किंवा या गाण्याचा अर्थ असा आहे. संध्याकाळचे 5:53 झालेत आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, खरं म्हणजे आपण 7 गप्पा मारत असतो, पण काय आता आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळात म्हणजे 6 गुरु प्रवचन, त्यामुळे आपण इथेच थांबतोय. पण आजच्या सांजरंगमध्ये आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, काही आठवणींना उजाळा दिलाय, काही हसरे क्षण वाटलेत, आणि या सुंदर संध्याकाळी तुम्ही देखील खूप मजा मस्ती केली आहेत माझ्याबरोबर. म्हणजे मी एकटी बोलत असले तरी पण तुमचे रिॲक्शन्स, तुमच्या आवडत्या गाण्यांच्या ज्या फरमाईशी तुम्ही मला सांगता, त्यामुळे इतकं छान वाटतं ना, असं वाटतं की ही संध्याकाळ कधी संपूच नाही, ही संध्याकाळ चालूच राहावी. पण काय असतं ना, पुन्हा भेटण्यासाठी थांबावं लागतं आणि थांबलं तर पुन्हा पुन्हा आपण भेटतच असतो, त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि आज किशोरदांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सुरांना आपण मनापासून सलाम केलाय. तसंच खरंच काही आवाज कधीच जुने होत नाहीत बरं का, हे किशोरदांच्या आवाजावरून आपल्या लक्षात येत आहे. ते प्रत्येक वेळी ऐकताना मनाला पुन्हा एकदा नव्यानं स्पर्श करून जातात. चला तर मग आजचा निरोप घेताना किशोरदादांचं एक सदाबहार गीत तुमच्यासाठी सोडून जाते. हे गाणं ऐका, गुणगुणा आणि तुमची ही संध्याकाळ आणखी सुंदर करा. उद्या सायंकाळी 4 भेटूयाच सांजरंग या शो मध्ये. मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या याच वेळेला याच लाडक्या सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. शुभ संध्याकाळ आणि आनंदी रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बांधलेल्या होत्या, जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झप टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती. कोणाला दुष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राग घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राग बोटांनी चोळीत असे. मग ही राग नेऊन ज्याच्यावर दुष्ट पडले असेल त्याच्या कपाळाला लावावयाची. मी अंगणात दिसताच अन्न आला अन्न आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बी लागले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्या चाने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते. मग कशाला बरं पायी आलास? पुढे संक्रांतीस यावं याचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडक पाणी घे व पाय धू. थांब, थोडे तेल लावते, मग वर कडक पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळेच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग ना, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कुठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाही. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची? ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आलाय, दमला आहे अगदी, गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला. जरा बसला आहे श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतार्धे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे, हजा मिळत नाही वाटते, नुसता कावळा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला बोलावणार व डोके तास्टून घे. नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिवाय मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना, त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी मारले आहे? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके, तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील, नसेल केले.

येत होता. आरती झाली, पाने वाढली, आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळूवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, चटकन पाणी बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो, अश्वांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यात अजिबात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती, कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. कृष्ण यशोदे

मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पाना पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजो, तुझी चौघडी घाल, चल मला निजो, थोडा वेळ थोपट, राहू दे पोते रे. मुलापुढे आईचे काय चालणार, मी जणू त्यावेळी कुकुल्ले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो, आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ दूर कोंबणार वे परी

झोपे परी माझ्या बाळा उठू नको, पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे. मी ओबे ऐकता ऐकता आईला म्हटले, आई मी आपला निघून जातो, मी येथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले, ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू, हे चांगले आहे का? अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते, त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले, तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात, ते तू या दोन शब्दामुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले, जुन्या माणसांना ते बरं वाटत नाही, तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नये म्हणून इतकेही तू करू नयेस का? आई मला समजावीत होती. केसात कसला आहे ग धर्म? मी म्हटले. आई म्हटली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे, काय खावे काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू कार्य ठेवतोस, मोहस्तो, मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो,

0: माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपण आश्रमवासियांस सांगावेस नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणेपिणे, झोपणे, न्हाणे धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा, कोठे गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईनं जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवे. तिचे प्रेम आंधळे बावळत नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे, मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे, दिवाळीच्या दिवशी अंगाला लावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घोराब्याचा. काय श्याम, लईशी डोई वाढवलीस? असं त्याने विचारलं. मी त्याला म्हटले, गोविंदा तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरं वाटलं. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जुनं झालेली काकडी. कोकणात अशी तवसी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात, 4-5 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तमसी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहे, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळात जातो, आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवा साळवी. मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडवायत जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का प्रेम? की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत? दोन शब्दांनीच ती मरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिळ्या रंगाची निरनिळ्या प्रकारची फुले ताटात निरनिळ्याळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमुटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांडकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांची होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवले. भस्माची पडगुळी पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांची पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीचे पाणी पुसली. कुळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असं. तांदळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात, त्यात गुळ घालतात, मग हे पीठ हळदीच्या पानावर घसरायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावायचे. वाफेभर हे उकडायचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आतकड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय, पातोळा कशाबरोबर खाव्याचा, कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्न शुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खवायचा, मग तो खवलेला नारळ थोडे कडक पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करायचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढायचा. हा नारळाचा रस त्याला अंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या अंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट अंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ घाणगी पातोळा, माझा म्हणून एक वाढ. वडील आईला म्हणाले, माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठा बशा काढ, अंगणातले गवत बेनून टाक, त्या झाडाला 4 काळशा पाणी आणून घाल, देवांना 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, आई जाऊ. कुठं रे बाबुल्या, मी म्हटले. आईला आहे माहीत, जाऊ का, त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोक बीक म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडी त्याला त्याच नावाने हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावायचे आहे, चावट आहे तो. परसाकाच्या वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जावायच्या वेळेस नाही विचारायचा लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो विहडगळ. मला हसू आलं. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तूच आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने, त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पुषित नाही. गरीबाला कोण, तुम्ही मुलगे, तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचे त्यांना सुख, असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका हो, जर काळ आला तर त्याला हकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणे जमवली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. ती त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाने खाली विस्तव हवा का, तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वानिर्वाह होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुखी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझं धोतर फाटलं होतं ते ठिगळ लावून दिलं. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती, ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता.
1: उडदाचा पापड व मीतकूट तिने वाढले. भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकीवयनी ती दिली होती. माझे जेवण झाले, मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो, आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे दोन आणे आणि यावे, जप हो, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले, पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारी गेले व मी एकटा चालू लागलो. आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीवरून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस, तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाप आहेत, ते तुझ्यावर प्रेम नाही का करत? तुला घालून लावले का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही आहे म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई हो? खरंच कसा बरं उतरा हो? या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळेपणे पाहून निघून गेला. मीही जल्दीने चालू लागलो. या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील विसावी रात्र संपली.
2: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि मंडळी आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग। यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं। याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी। ऐकूयात आजचा हा विशेष भाग।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 59। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजेच स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं। रसिक हो, 11 फेब्रुवारी 1946 हा बाबूजींच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस ठरला, कारण याच दिवशी प्रभात फिल्म कंपनीच्या साहेब मामा फत्तेलाल यांनी प्रभातचे संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींची निवड केली। 1946 साली प्रदर्शित झालेला प्रभातचा गोकुळ हा हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींचा पहिला चित्रपट ठरला। या चित्रपटातलं आया गोकुल में छोटा सा राजा हे सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी बाबूजींकडे गायलेलं पहिलं गीत ठरलं। 1946 मध्येच प्रदीप पिक्चर्सने बाबूजींना त्यांचा रुक्मिणी स्वयंवर हा चित्रपट संगीत करण्यासाठी दिला। या चित्रपटात बाबूजींच्या जोडीने संगीतकार म्हणून स्नेहल भाटकर होते। त्या दोघांनी मिळून वासुदेव सुधीर या नावाने संगीत दिलं होतं या चित्रपटाला। 1947 मध्ये पुन्हा एकदा प्रभातने बाबूजींना पाचारण केलं ते आगे बढो हा हिंदी चित्रपट संगीतबद्ध करण्यासाठी। या चित्रपटासाठी प्रख्यात गायिका खुर्शीद या बाबूजींकडे प्रथमच गायल्या। त्याचबरोबर मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांचे देखील प्रत्येकी एक गाणं होतं या चित्रपटात। प्रभातचे आधीचे संगीतकार गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव यांच्यावर नाट्यसंगीताचा प्रभाव साहजिकच होता, तर केशवराव भोळे यांची गाणी भावकवितेच्या अंगाने जाणारी होती। या पार्श्वभूमीवर बाबूजींनी केलेली चित्रपट गीतं ही अधिक सोपी होती। बाबूजी गाण्यांना चाल देताना शास्त्रीय चीजांचा सूक्ष्म विचार करत, चित्रपट माध्यम शब्दरचनेतील रसपूर्णता आणि त्याचवेळी जनमानसाची आवड याचा त्यांनी नेमका वेध घेऊन काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी चित्रपट गीतं केली। आगे बढोनंतर बाबूजींना हिंदीमध्ये बरेचसे पौराणिक चित्रपट मिळाले, उदाहरणार्थ 1948 चा सीता स्वयंवर, 1949 चे जय भीम माया बाजार आणि संत जनाबाई, 1950 चे राम प्रतिज्ञा श्रीकृष्ण दर्शन इत्यादी। संत जनाबाई या 1949 सालच्या चित्रपटात लता मंगेशकर प्रथमच बाबूजींसाठी हिंदी गाणं गायल्या। गोप सब बनमाला पूछ हरी कहा गये हे होतं ते गाणं। सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीने शिकवली होती. त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली. वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीतप्रधान चित्रपट आले. ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती. मित्र हो, गायक सुधीर फडके यांच्यासह गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या चित्रपटातलं एक सुंदर प्रेमगीत, उमलली एक नवी भावना. हे गीत म्हणजे प्रेमाच्या कोवळ्या उर्मीच्या अंतरंगातील सळसळती जाणीव आणि प्रथम प्रेमाची अस्पष्ट पण गूढ अनुभूती यांचा एक सुसंवादी सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. एक हळवी स्वप्नाळू उत्कट प्रेम भावना मनात दाटून येते आहे या गीतात. हे प्रेम आहे मनाच्या खोल कप्प्यात वसलेलं. या गाण्यात प्रेमाची संवेदी अनुभूती व्यक्त होते. गाण्यातली वाद्यांची संयमित साथ, गायनाचा स्वर आणि गीताचे शब्द या त्रयींचं संमेलन हृदयस्पर्शी आहे. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एक प्रकारची पारदर्शकता आणि नितळता आहे जी भावनेची उमलती जाणीव स्पष्टपणे दाखवते. गीताची रचना ही अशी आहे की प्रत्येक शब्द, त्यावरील स्वर आणि त्यामागील भावना हे एकमेकांशी एकजीव वाटतात. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित केलं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

रसिक हो, 1960 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या लग्नाला जातो मी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं एक प्रेमगीत ऐकूया. लग्नाला जातो मी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते होती मधुसूदन कालेलकर यांची. निर्माता होते दत्ता कुलकर्णी आणि दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित झालं आहे राजा गोसावी आणि नीलम या जोडीवर. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे, हे मराठी गीत म्हणजे प्रेमाच्या उत्कटतेचा, एकरूपतेचा आणि अनाकलनीय भावनांच्या विस्मयकारक अनुभूतीचा एक विलक्षण काव्यात्मक आविष्कार आहे. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमन कल्याणपूर सुधीर फडके यांनी गायलेलं हे आहे प्रश्नात्मक प्रेमगीत. हे एक असं गाणं आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर एक प्रश्न आहे. हिंदीत म्हणतात ना, हर सवाल का सवाल ही जवाब हो.

आता ऐकूया एक अतिशय गोड मधुर अंगाई. सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे अंगाई गीत आहे 1962 या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाग्यलक्ष्मी या चित्रपटामधलं. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार राम कदम यांनी. अंगाई म्हणजे आईची लाडकी ओवी जी बाळाला झोपवते. बाळगुणी तू कर अंगाई, जोजविते रे तुझला आई. या अंगाई गीतात जी भावना व्यक्त होते ती म्हणजे आईच्या वात्सल्याचं, कोमल प्रेमाचं आणि बाळाशी असलेल्या आत्मिक नात्याचं संगीतबद्ध रूप. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून आईच्या हृदयातून उसळणाऱ्या ममतेचा सूर उमटतो. हे गाणं म्हणजे एका आईच्या काळजाचं संगीतबद्ध रूप आहे. यात प्रेम आहे पण त्यात अधिकार नाही, प्रार्थना आहे पण त्यात याचना नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही भाषेपलीकडचं एक आत्मिक बंध आहे जे प्रत्येक आई आणि बाळात असतं. हे गाणं आईच्या ओठांवर असलेली

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत गायक सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. मंडळी, गीतकार जयंत मराठे यांची, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली दोन बालगीतं खूप लोकप्रिय आहेत. एक, कोण येणार ग पाहुणे ताई मला सांग, आणि दुसरं, तुझी नि माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधू याग दादाचं घरबाई उन्हात. याच गीतकार जयंत मराठे यांनी लिहिलेलं शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारं एक सुरेख गीत यानंतर ऐकूया. सुधीर फडके यांचं संगीत असलेलं आणि सुमन

कल्याणपूर सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत आहे. 1961 यावर्षी आलेल्या दिनकर द पाटील दिग्दर्शित माझी आई या चित्रपटातलं. हे गीत सुशिक्षण, सामाजिक एकात्मता, आत्मसाक्षरता आणि राष्ट्रविकास यांचा आविष्कार आहे. चला जाऊया पुढे.

सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागाची सांगता करूया. संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या सुभद्रा हरण या चित्रपटातल्या गीतकार शांताराम आठवले यांच्या या सुंदर प्रेमगीताने मंडळी 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटासाठी खूप छान छान गाणी स्वरबद्ध केली होती प्रभाकर जोग आणि वसंत पवार या दोन्ही संगीतकारांनी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलेलं उमलली एक नवी भावना हे याच चित्रपटातलं गाणं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलं होतं. या गाण्याचे गीतकार शांताराम आठवले कवी, लेखक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, नट, प्रवचनकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटातलं त्यांनी लिहिलेलं आधी बीज एकले हे गाणं तर संत तुकाराम महाराज यांचाच अभंग वाटावा इतकं कमालीचं होतं. या गीताचे संगीतकार प्रभाकर जोग हे संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक संगीतकार होते. त्यांच्या अनेक गीतांचे आणि प्रसिद्ध गीत रामायण याचे ते सहाय्यक संगीतकार होते. प्रभाकर जोग यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून देखील बरीच चांगली गाणी दिली आहेत. चित्रपटात हे गाणं देखील चित्रित झालं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वर भास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: की नहीं।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स,